सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्यानं शरीर आणि मनाची शुद्धी होते. म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं.

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आयुष्य पूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।
1: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलक करणं संधी मिळावी यासाठी सुरू केलेल्या 5 वर्षांपासून सुरू केलेल्या आणि अव्याहतपणे सुरू असलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस अलकप्रेमी रसिक श्रोते हो, तुमच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, कालच 14 फेब्रुवारीला जागतिक प्रेम दिन अर्थात व्हॅलेंटाईन डे आपण साजरा केला आणि आज 15 फेब्रुवारी 2026 प्रयोग क्रमांक 191 म्हणजे फक्त 9 नक्षत्रांतली नक्षत्र शिल्लक राहिली, मग आपण वळू 200 व्या प्रयोगाकडे। अर्थात अलकप्रेमी रसिक श्रोते हो, हे व्हॅलेंटाईन डेच नव्हे तर हे तुमचं आमचं कायमचंच प्रेम आहे। हे प्रेमाचं नातं असंच आहे आणि ते असंच राहणार, असंच राहून अधिक बहरणार याची खात्री आरजे जगदीशला आहे। वळूया 15 फेब्रुवारी 2026 पहिल्या कार्यक्रमाकडे, पहिल्या अलककडे, जी आपल्याला पाठवले दिग्रस यवतमाळेतून अलककार अरुणा दुत्तलवारेने। अलककार अरुणा लिहितात, झाडावर लगडून आलेल्या भरगच्च गुलाबाच्या कळ्या फुलांनी दाटलेल्या कंठाने झाडाचा निरोप घेतला। आम्ही तुझ्यापासून खूप दूर जाणार बरं का? अलककार अरुणा, ही तुमची अलक नाहीये, ही तुमची हकीकत आहे। ही केवळ व्हॅलेंटाईन डे निमित्त लिहिलेली गुलाबाची अलक नाहीये, तर ही स्त्री माहेर सोडून सासरी जातानाची कंठ दाटून आल्याची अलक आहे। ही अलक आहे पाखरं ज्या वेळेला, म्हणजे आई त्या पाखरांची आई त्या चिमण्यांना सोडते आणि म्हणते आता तुम्ही स्वतंत्र झालात, त्यावेळेची आईची ती सोज्वळ हाक आहे। ही अलक नाही आहे तर हे वास्तव आहे धगधगत। एक ठिकाणी ज्या वेळेला खड्डा होतो त्या दुसऱ्या ठिकाणी रास होते। अर्थात जेव्हा माहेर सोडते त्याला सासरची फुलबाग बहरते आणि गुलाब जेव्हा त्या झाडावरून त्या कुंडीवरून त्या टोपलीमध्ये येतं त्याला ते कुणाच्या तरी हातात येतं, हातात येतं दुसऱ्याच्या हातात जातं, रोज स्वीकारलं की मग व्हॅलेंटाईन डे सार्थकी लागतो। आणि आम्ही तुझ्यापासून खूप दूर जाणार, खरं म्हणजे जीवन सार्थकी लागणार आहे, पण तुझा विरह तुझा वियोग हा कायमचा होणार आहे असं मुलगी कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाये असाही एक आशय या अलकमध्ये दडलेला आहे असं आरजे जगदीशला वाटतं। वळूया पुढच्या अलककडे। उत्तम अलक तुम्ही पाठवलीत। पुढची अलक, अलककार युवराज मारुती राजीगरे चुएकर कोल्हापुरीतून लिहितात, लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणे किती गरजेचं आहे हे सरांनी खूप छान पद्धतीने मुलांना समजावून सांगितले। दुसऱ्या दिवशी मतदान न करता ते आपल्या सासूरवाडीला गेले। अलककार युवराज कदाचित त्यांना इलेक्शन ड्युटी लागली असेल म्हणून ते गेले असतील, कदाचित त्या ठिकाणी त्यांना काहीतरी अर्जंट काम आलं असेल म्हणून गेले असतील, अन्यथा 99.99% शिक्षक हे जसं बोलतात तसं वागतात, कारण त्यांना माहिती आहे बोले तैसा चाले त्याची वंदा भी पावले। आणि हा शिक्षक असं म्हणतो, बोले तैसा न चाले, भले तो शिक्षक असला तरी त्याची ओढा भी पावले। आणि जर असा शिक्षक असं करत असतील तर शिक्षकांचा शिक्षकांवरचा मुलांचा विश्वास उडून जाईल, कमी होईल, शिक्षकांनी कृपया असं न करावं हेच उत्तम। चला तर वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवली आहे अलककार असिस्टंट प्रोफेसर भारतकर बीटी अंबाजोगाई येथून। अलककार भारतकर लिहितात, अफाट बुद्धिमत्तेच्या जोरात जग जिंकायचं असं ठरवून तो संकुचित जगाच्या परिघाबाहेर पडला। यशापयशाच्या चढउतारांनी खचून न जाता तेवढ्याच क्षमतेने चमकू लागला। कौटुंबिक सुखही हुलकावणी देत आलेलं. अचानक वाळवंटात थंडगार पाण्याचा शिडकाव व्हावा तसं झालं. पुत्र धनाने त्याच्यासह परिवार सुखावला. अलंकार भारतकर प्रश्न पडलाय, पुत्र धनाच्या ऐवजी पुत्री धन झालं असतं तर, कन्यारत्न जन्माला आलं असतं तर काय, असा प्रश्न खरं म्हणजे इथे उपस्थित झाला. तुम्ही कन्यारत्नाने तो सुखावला असता असं लिहिलं असतं तर हीच अलक सोनेपे सुहागा झाली असती. या अलकने स्त्री पुरुष समानतेचा एक प्रकारचा एक दंडक एक प्रकारचा धडा संपूर्ण अलक जगताला आणि संपूर्ण विश्वाला दिला असता असं आरजी जगदीशला वाटतंय. अर्थात पुत्रधन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर स्त्रीधन, मुलीचा जन्म, कन्या, पहिली बेटी, धनाची पेटी उगाच म्हटलं जात नाही. वळूया पुढच्या अलककडे. आपल्याला पुढची अलक पाठवली आहे अलककार सौ क्षितिजा कुलकर्णी, रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. अलककार क्षितिजा लिहितात, जुनं. आज सारं काही नवीन होतं, फक्त जुनं होतं ते म्हणजे ती, ती आणि फक्त ती. अलककार क्षितिजा, तुम्हाला सवय झाली एक दोन वाक्यामध्ये आशय मांडायचा, तो सुद्धा गहन, गंभीर, अत्यंत काळजीपूर्वक, कमीत कमी शब्दात कशी अलग लिहावी, अलग छोटी, आशयाच्या दृष्टीने मोठी, हे तुमच्याकडून शिकावं. खरंच सगळं नवीन होतं, जुनं होतं ते म्हणजे ती. अर्थात आता ती कोण? ती तस्वीर जिच्यामध्ये आई वडील आहेत, ती फोटो फ्रेम म्हणजेच तस्वीर, ती म्हणजे घरातली त्या ठिकाणी परंपरा, ती म्हणजे घरातली संस्कृती, ती म्हणजे घरातली त्या ठिकाणी स्त्री. ती नक्की कोण? असंख्य प्रश्न तुम्ही निर्माण केलेत, पण इथे जुनं तेच सोनं आणि म्हणून कदाचित ती राहिली. बाकी सगळं नवीन झालं, म्हणजे फर्निचर नवीन झालं असेल, फिक्स्चर नवीन झाली असतील, कदाचित घरही नवीन झालं असेल, पण ती मात्र अजूनही तशीच आहे. म्हणजे तिने स्वतःला बदललं नाही असंही तुम्हाला सांगायचं असेल. अलंकार क्षितिजा, मानाचा मानाचा मानाचा मुजरा तुमच्या अलकला आणि तुमच्या अप्रतिम अशा प्रतिभाशक्तीला. ऐकूया, वळूया पुढची अलक आपल्यापर्यंत पाठवली आहे वसमत हिंगोली येथून. अलंकार सौ प्रज्ञा कुलकर्णी राज्ञी या टोपणाने लिहितात, सणासाठी लेकीला मूळ लावायला आलेल्या बाबांसोबत जाण्याची तिने तयारी केली. तितक्यात नवऱ्याने हळूच काहीतरी सांगितले आणि तिने माहेरी जाण्यास नकार दिला. न येण्याचे कारण होते नापिकीमुळे बाबांच्या पायावर आणि तुटलेल्या चपलांवर पायी चालत आल्याची धूळ. ओ हो हो हो, अलकार प्रज्ञा, राज्ञा तुम्ही अलकच्या, राणीया तुम्ही अलकच्या, म्हणजे नवऱ्याने काय सांगितलं, नापिकीमुळे बाबांच्या पायावर आणि तुटलेल्या चपलांवर पायी चालत आल्याची धूळ होती. म्हणजे गाडी नेणे इतके पैसे नव्हते, तरीही ते आपल्या मुलीचा यथोचित सन्मान करण्यासाठी, ती जी काही परंपरा आहे ती टिकवण्यासाठी, मानाचा मुद्राचो तुम्हाला, म्हणजे किती जावई असावा तो असा जावई माझा भला उगाच नाही. खरंच अप्रतिम, म्हणजे त्याचं पायाकडे लक्ष गेलं आणि त्याने त्या ठिकाणी मुलीला कानात सांगितलं, अगं तू जाशील तर त्या ठिकाणी त्यांनाच लादल्यासारखं होईल, कदाचित याहीपेक्षा वेगळं काहीतरी सांगितलं असावं. मला आवडली, मला त्या ठिकाणी अलगमधले भाव, मला रंगत संगत वाटले, मला त्या ठिकाणी दुःखाची वेदना जाणवली, सल जाणवली आणि त्याचबरोबर वडिलांची संस्कृती परंपरा जपण्याची पराकाष्ठा, तीही मला आवडली, अप्रतिम. चला तर वळूया पुढच्या अलककडे, जे नेहमीच तत्वज्ञानपर, समाज उपयोगी, समाजाला काहीतरी देणं लागतात, सामाजिक बांधिलकी जपतात, अशी अलक पाठवणारे हृदय जॉकी अलककार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगमत आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे येथून लिहितात, 40 वर्षात पायात चाळ बांधून भिंगरीसारखी भिरभिरत राहिली, कूस उजावली पण उरलेल्या आयुष्यासाठी दुवेदीच थैमान घेऊन. अलंकार हृदय जॉकी, अलंकार अमरदीप, मी म्हटलंच ना की तुम्ही वेगळंच लिहिता, तुमचं लेखन खरंच बऱ्याच वेळेला बरंच समाजासाठीच असतं. समाजातल्या अनिष्ट चालीरीती असतील त्यावर तुम्ही भाष्य करता. आता बघा ना, पाय बांधून ती फिरली, मग अशा वेळेला त्या नाचणाऱ्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजाचा तिच्याकडे तिच्याबद्दलचं असलेलं त्या ठिकाणी मत, आणि मग तिचा घेतलेला उपभोग, त्यातून त्या ठिकाणी आलेलं अशा प्रकारचं बाळंतपण किंवा अशा प्रकारची पुत्रप्राप्ती, आणि मग 40 वर्षाची ती तपश्चर्या, त्यातून त्या ठिकाणी आता काय करायचं, मिळालंय ते उपभोगायचं की त्या ठिकाणी मिळालंय ती द्विधा मनस्थिती, त्याच्यात जगायचं, नेमकं काय करायचं, प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आणि तो प्रश्न पडतो कारण पुढचं आयुष्य आता त्या ठिकाणी म्हातारपणात आपल्याला कोण त्या ठिकाणी नृत्य करायला देणार, आणि मग कमवायचं काय, मग त्या मुलाला द्यायचं काय, त्या मुलीला द्यायचं काय, जगायचं कसं, आयुष्याचा त्या ठिकाणी आधार म्हणून त्याच्याकडे बघायचं की त्याला आता आपण आधार कुठून द्यायचा, असंख्य प्रश्न या निमित्ताने तुम्ही अलंकार अमरदीप निर्माण केलेत, धन्यवाद. वळूया पुढच्या अलंकडे, जे आपल्याला पाठवले विरार पूर्व येथून, अलंकार चेतन सुरेश सकपाळ यांनी. अलंकार चेतन लिहितात, विणलेली चाफ्याची वेणी हातात घेत त्याच्या सोन रंगाकडे पाहून त्याला एका चाफेकडेची आठवण झाली. त्या वेणीचा एक दीर्घ वास घेत तो स्वतःशीच पुटपुटला. चाफ्याचा वास भारी धुंदवणार असतो नाही, काही क्षणातच ती वेणी बायकोच्या फोटो समोर ठेवून चाफ्याच्या वासासह तिच्या आठवणीत तो गुडूप झाला. अलंकार चेतन, चेतन आणता तुम्ही कार्यक्रमात, चैतन्य आणता तुम्ही कार्यक्रमात, गांभीर्य आणता तुम्ही कार्यक्रमात. व्यथा वेदनेला शब्दबद्ध करताना तुमचे शब्द आमच्या मनात कंपन निर्माण करतात, तो गहिवर निर्माण करतात, आणि मग तीच अलग आम्हाला त्या ठिकाणी वेगळं काहीतरी सांगायला आणि वेगळं काहीतरी निर्माण होतात ते भास, आणि त्यातून त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा आयाम निर्माण होतो. खरंच तुमची अलग नेहमीच वेगळी असते, आणि इथे त्या चाफ्याच्या सुगंधात, त्या वासामध्ये आठवणीत तो गुडूप झाला. यातून त्यांच्या नात्यातील तरलता, भावनात्मकता तुम्ही किती सहज उद्धृत केलीत. अलंकार चेतन मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलंकडे, म्हापसा गोवा येथून अलंकार डॉक्टर आरती दिनकर लिहितात, त्याला रस्त्यातच 500 रुपयाची फाटलेली नोट मिळाली. त्याने ती चिकटून बँकेत दाखवली. ते म्हणाले ही नोट खोटी आहे. मग त्याने ती नोट तशीच रस्त्यावर फेकून दिली. अनेक जणांनी ती नोट घेऊन बँकेत विचारणा केली. हे चक्र बरेच दिवस चालू होते. अलंकार आरती, मला खात्री आहे पुढची तुमची ओळ तुमचं वाक्य असं असणार आहे की ती अलग परत त्याच्याकडे आली. कर्म पुन्हा आपल्याकडेच येतं ते नोटेसारखंच, आणि म्हणून कुकर्म करू नये, खोटं नाटं वागू नये, कारण त्याचा परिणाम हा आपल्यावरच होत असतो. चला तर वळूया पुढच्या अलंकडे, यवतमाळ येथून अलंकार सवारती राजूरकर लिहितात, तिने आपल्या युल्याच्या बोटाने त्याच्या कपाळावर गंधाचा टिळा लावला आणि एकटक बघू लागली. न राहून शेवटी ती केविलवाण्या स्वरात म्हणाली, बाबा लवकर परत या ना हो, एवढे दिवस कोणी देवाघरी राहत का? अलंकार आरती, काय बोलू, कस बोलू, प्रश्न पडलाय, गहिवर माझ्या मनात दाटलाय, अश्रू माझे आतल्यात घुसमटलेत. का देव का इतका निष्ठुर होतो, नियती इतकी निष्ठुर का होते, आणि त्या अजाण बालकांना समजायच्या आतच आपल्या आई वडिलांना ते का ती नियती घेऊन जात असावी. देवाघरी गेलेल्या माणसाला परत बोलवणारी ती मुग्ध बालिका अलंकार आरती तुम्ही समोर उभी केली तो. चला अलक प्रेमी रसिक श्रोते हो, वळलंच पाहिजे पुढच्या अलककडे. नागपूर येथून अलंकार स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात, मुके प्रेम. एका वृद्धाश्रमात असलेल्या आपल्या लाडक्या मालकाला भेटायला आलेल्या श्वानाला बघून तिथे उपस्थित सगळ्यांनाच गलबलून आले. अलंकार स्वप्ना हे मुके प्रेम नाही, हे खरे प्रेम आहे, हे सुके प्रेम नाहीये. मुलांना, मुलांनी आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकल्यानंतरही भेटायला येणार हे सुख प्रेम नाहीये, हे मुख प्रेम नाहीये, हे ओलं हे ओलावलेलं प्रेम आहे, हे खरं प्रेम आहे, हे वास्तव आहे. मुक जनावर आपल्या मालकावर अगदी मनापासून प्रेम करतं, हे ते प्रेम आहे. खरंच अलक प्रेमी रसिक श्रोते, कसल्या भन्नाट अलक आपल्याला ऐकायला मिळतात. तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा. कुठे जाऊ नका, अल्पशी विश्रांती घेऊन आरजी जगदीश परत येतोय पुढच्या एकापेक्षा एक बहादार अलक ऐकवायला. ऐकत राहा पुढेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: असर्टिवनेस विदाउट जेनरेटिंग एंगर, तभी वो रियल मायने में असर्टिवनेस होगा, क्योंकि असर्टिवनेस इनर स्टेबिलिटी। तो हम ये नहीं कह सकते कि हम गुस्सा भी है और स्टेबल भी है, क्योंकि जैसे ही गुस्सा अंदर जेनरेट हुआ, चाहे वो सप्रेस कर दिया, लेकिन हम स्टेबल नहीं होते हैं तब, यू नो। तो देन आई कैन नॉट से कि आई एम इंटरनली स्टेबल बट नाउ आई एम बीइंग असर्टिव। तो इंटरनल स्टेबिलिटी मीन्स यू नो नो ट्रेस ऑफ एंगर, उसको जो पूरा खत्म होगा, इंटरनली बिल्कुल काम एंड इन कंट्रोल है, लेकिन फिर भी आपको डिसिप्लिन करना, यू नो। एंड असर्टिव जब हम होते हैं, हमें बहुत कम बोलना पड़ेगा, बहुत ज्यादा यू नो, और बहुत सोच समझ के एक एक बोल निकलेगा, क्योंकि आप फुल इन कंट्रोल है। एंगर में या सप्रेशन वाली स्टेज में आप इंटरनली डिस्टर्ब्ड है कि वो हो सकता है कि मुख से कोई ना कोई ऐसा बोल निकल ही जाए कि दूसरे को भी बुरा लगेगा और खुद को भी पश्चाताप हो।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलग प्रेरणा रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 15 फेब्रुवारी 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 191। आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक बहारदार, रुबाबदार, मस्त विषय असलेल्या आणि रंगवलेल्या अशा अलग तुम्ही ऐकल्यात। आरजी जगदीश आता तुम्हाला ऐकवतोय पुढची अलग, जी पाठवली आहे नाशिक येथून अलंकार विमल बागडे यांनी। अलंकार विमल लिहितात, गळती सुरू झाली, झाड सुकली, घरट्यातील पक्षी। अलंकार विमल, घरट्यातील पक्षी टिंब टिंब टिंब टिंब, घरट्यातील पक्षी त्या ठिकाणी घरट्यातून उडून गेले, घरट्यातील पक्षी त्या ठिकाणी घरट सोडून निघून गेले, कारण झाडं सुकलेत। घरट्यातील पक्ष्यांचं काय झालं, घरट्यातील पक्ष्यांनी दुसरीकडे घरटं बांधलं, म्हणजे नेमकं काय झालं हे तुमच्या त्या डॉट डॉट मधून, त्या ठिकाणी त्या टिंब टिंब मधून बऱ्याच शक्यता तुम्ही सांगता। अलंकार विमल छानच अलग लिहिता, कमाल अलग लिहिता, अशाच अलग लिहित राहा। प्रत्येक वेळेला आपली अलग आपण वेगळ्या पद्धतीने वाचून बघायची आणि आपल्याला काय अर्थ लागतो तो त्या ठिकाणी प्रत्येकाने लक्षात घ्यावा आणि सकस अगदी दणकट अशी अलग आपण कधी लिहू हा प्रत्येकाने विचार करायचा। चला तर वळूया, मुंबई येथून पाठवली आहे पुढची अलग, अलंकार सौ शीतला देवी सुनील कुलकर्णी यांनी। अलंकार शीतला देवी लिहितात, तिचे मूल पोटातच गेले म्हणून ती दुःखी होती, तेव्हा आगगाडीत बाजूला बसलेली बाई आपल्या सोबत असलेल्या स्त्रीला सांगत होती, मला म्हातारपणात हा मुलगा फसवून एकटी सोडून गेला, त्याच्या जन्माच्या वेळी किती त्रास मी सोसला, अगोदर माहीत असते की पुढे हा मुलगा असा होईल तर मी त्याला पोटातच मारले असते। अलंकार शीतला देवी, मला पटली तुमची कथा, मुलं अशी निघतात, पण म्हणून प्रत्येक मूल असं असतं असं नाही, जबाबदारीने वागणारे आजही अनेक श्रावणबाळ हे तुमच्या आमच्या भोवती असतात, उलट अशा श्रावणबाळांना आपण हा काय आईवडिलांचं म्हणजे आईच्या पदराखालचं मांजर आहे असं म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांना हिणवतही असतो। अशी मुलं आहेत जी आईवडिलांची अक्षरशः काळजी घेतात, शब्दशः काळजी घेणारे श्रावणबाळ आज आहेत। ते मूल पोटात गेलं आणि पोटात मारलं असतं याच्यात त्या ठिकाणी जमीन आसमानाचा फरक आहे। ती व्यथा, ती वेदना ही कथा ऐकल्यानंतर नक्कीच कमी झाली नसेल, कारण भविष्याच्या गर्भात काय दडलंय हे तुम्ही आम्ही कोणीच सांगू शकत नाही। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, मला वाटतं तुम्हीही माझ्या मताशी सहमत असाल, अर्थात शीतला देवी, अलंकार शीतला देवी, तुमची अलग कुठेही कमी ठरत नाही, तुमची अलग, तुमची त्या ठिकाणी निरीक्षण शक्ती कुठेही कमी ठरत नाही, पण प्रत्येक व्यक्ती असं वागेलच असं मात्र नाही, किंवा प्रत्येक मूल असं असेलच असं नाही, आणि ती सहल पोटातच मूल गेल्याची सहल ही कथा ऐकल्यानंतर कमी होईल असं मात्र अजिबातच नाही असं फक्त मला म्हणायचंय। वळूया पुढच्या अलगकडे, पुढच्या चारही अलग आपल्यापर्यंत पाठवल्यात कल्याण येथून अलंकार निखिल प्रमोद कोलते यांनी संकलित करून त्यातली पहिली अलक आहे अलंकार कुमारी मानसी संतोष मनाली पंडित विले पार्ले त्या लिहितात मुरलेलं प्रेम कॅलेंडरवर तारीख 14 फेब्रुवारी होती घरात सगळं नेहमीसारखंच चाललं होतं आज चहा तिने नाही त्याने दिला ती क्षणभर थांबली हसली मुरलेल्या संसारात तोच क्षण व्हॅलेंटाईन बनला अलकर मानसी जे तुमच्या मानसी ते जगद मानसी खरंच आहे फार सुंदर म्हणजे खरा व्हॅलेंटाईन डे तेव्हाच साजरा होतो जेव्हा तिची काळजी त्याने घेतलेली असते जेव्हा तिच्यासाठी तो राबत असतो जेव्हा तिला आराम देतो तो असतो तेव्हा खऱ्या अर्थाने या व्हॅलेंटाईनचा अर्थ निर्माण होतो या व्हॅलेंटाईनला काहीतरी त्या ठिकाणी अर्थपूर्णत्व आलेलं असतं मला वाटतं तुमच्या या अलकला मानाचा मुजरा कॅलेंडरची 14 फेब्रुवारी ही प्रत्यक्षात प्रेम तेव्हाच देईल जेव्हा अशा प्रकारचं कुटुंब असेल अशा प्रकारचे पती पत्नी असतील आणि मुरलेलं लोणचं जसं चविष्ट लागतं मुरलेलं प्रेमही तसंच कसदार बनतं उत्तम अलक वळूया पुढच्या अलककडे अलंकार निखिल प्रमोद कोलते कल्याण येथून लिहितात तो कायमचा गेला लोक सांत्वन करत होते पण ती मात्र क्षितिजाकडे पाहत होती व्हॅलेंटाईनचा दिवस उजाडला दारावरची बेल वाजली आणि तो समोर उभा होता त्याने तिला निराश केले नाही ओहो अलंकार निखिल प्रेमाची अफाट ताकद तुमच्या अलकपण तुम्ही मांडलीत आणि प्रतीक्षेमध्ये किती प्रेम आहे वियोगात किती प्रेम असतं विरहात किती प्रेम असतं याचा साक्षात्कार तुम्ही या अलक मधून घडवलात तुमच्या अलकला मानाचा मुजरा खूपच छान अप्रतिम अलक आणि कसं घडलं का घडलं हे म्हणण्यापेक्षा तो गेलाच नाही याच्यावर तिचा विश्वास होता हे जास्त महत्वाचं आहे अलक प्रेमी रसिकश्र होते हो अलंकार निखिल कोलते यांना मनस्वी धन्यवाद देऊ कारण त्यांनी अलंकार मानसी स्वतःची अलंकार राजेश आणि त्याचबरोबर अलंकार विनीता यांच्या अलक संकलित केल्या आणि आपल्यापर्यंत पाठवल्या पुढची अलक घेऊ जी अलंकार निखिल यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले अलंकार राजेश नागुलवार उर्फ राजमन वर्धा येथून लिहितात दोघांच्या प्रेमाचं रुपांतर आता लग्नात झाले होते मात्र याच वेळेची वाट काळ बघत होता बापरे अलंकार राजेश चटका लावणारे तुमची अलक आहे काळ का वाट पाहत होता काळाच्या पोटात एवढं काळ का असावं का नियती अशी वागावी नियतीने क्रूर चेष्टा क्रूर थट्टा प्रेमाची अशी का करावी काय चुकलं त्या दोघांचं रूपांतर लग्नात झालं होतं द डेस्टिनेशन ऑफ लव इज द मॅरेज आणि त्या लग्नाच्या आनंदात राहण्याच्या ऐवजी काळानं अशी झडप घालावी काळाला प्रेम बघवलं नाही का प्रश्न पडला अलक राजमन कदाचित काळाचं मन तुम्हाला उलगडलं असावं वळूया पुढच्या अलककडे जी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे कांदिवली येथून अलंकार विनीता कदम अलंकार विनीता लिहितात अधिक पैसा कमावण्याच्या निमित्ताने कुटुंबापासून कायम लांब राहणारा तो निवृत्त होऊन घरी आला बायकोला म्हणाला आता मी घर सांभाळतो तू तुझी स्वप्न पूर्ण करू शकतेस तिने शांतपणे उत्तर दिले माझे पंख मी कधीच कापून टाकलेत अलंकार विनीता प्रेमाची ही तारा मला आवडली त्याच्यासाठी मी जगायचं माझ्यासाठी त्याने जगायचं हाच एकमेकांसाठी जगण्याचा ध्यास प्रेम असतं इथेच खास बाकी कशाला हवा एकतर्फी प्रेमाचा अट्टहास एकमेकांचे बनून राहणं श्वास तेव्हाच खऱ्या अर्थाने जगासाठी आपलं प्रेम प्रेम नाही राहणार तर तो दाखला असेल ते उदाहरण असेल फक्त हे वाक्य मला खटकलं माझे पंख मी कधीच कापून टाकलेत यापेक्षा मी पंख मिटून घेतलेत असं म्हटलं असतं किंवा तुमचं यश तेच माझं यश किंवा तुमच्या पंखातलं बळ तेच माझं होतं आता मला तुमच्यावर राहायचंय असं म्हटलं असतं तर ही सकाराकडे वळली असती पण तरी अलंकार निखिल संकलित करून अलक तुम्ही आमच्यापर्यंत पाठवल्यात त्याबद्दल तुम्हाला पुणेरी आवाज 107.8 FM कडून मनपूर्वक धन्यवाद. अशाच प्रकारचं संकलन वेळोवेळी करत राहा, आमच्यापर्यंत आलं पाठवत राहा आणि तुमच्या आलं ऐकवण्याची वाचण्याची संधी आम्हाला अविरतपणे अखंडपणे उपलब्ध होत राहू दे. अलका निखिल तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. वळूया आता अलक गुरु अलकचे काय म्हणूया आपण, पंडित अलकचे मार्गदर्शक अलकचे तज्ञ आणि अलका श्रीयुत राजेंद्र वैशंपायन यांचे शिष्य पटशिष्य असं म्हणूया, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जाणारे. आणि खरंच अलककर मयुरेश मला तुमचं कौतुक करू दे थोडस, का करू दे, मी गेलेलं असं म्हटलं काकणभर सरस अलककर राजेंद्र वैशंपायन यांच्यापेक्षा तुम्ही अलक लिहिता, ते मी समीक्षकाच्या दृष्टीने म्हटलं होतं, ते मी त्या ठिकाणी वाचकाच्या दृष्टीने म्हटलं होतं. कारण अलककर राजेंद्र वैशंपायन यांच्या अलक मी वाचतो, तुमचे अलक मी वाचतो, पण तुमचा नम्रपणा पहा, तुमची विनयशीलता पहा, मी त्यांच्या कुठेच नाही, त्यांच्या नखाची सर मला नाही असं म्हणण्याचा तुमचा हा जो उमदा स्वभाव आहे तो मला अधिक भावला आणि आपली मैत्री आपलं नातं अधिक घट्ट झालं. कारण मला अशी माणसं जी डाऊन टू द अर्थ असतात ती खूप आवडतात, ती भावतात, कारण तीच आपल्यासाठी आदर्श असतात. तुम्ही माझे आदर्श आहात अलककर मयुरेश, धन्यवाद. तुमच्या या उमद्या स्वभावाला असंच ठेवा, त्याला कधीच बदलू देऊ नका, कारण तुम्ही आदर्श म्हणूनच राहायला पाहिजे आमच्या सगळ्यांसाठी. अलककर मयुरेश लिहितात, ती तिच्या पुढे अजून दिवा लावला नाही पण तक्रार करत होती. आईच्या नोकरीचाच पहिलाच दिवस आहे असे मी तिला समजावत होतो. दोघे जण अंगणात आईची वाट पाहत बसलो होतो. अलककर मयुरेश थोडासा माझा गोंधळ उडालाय. ती तिच्या पुढे अजून दिवा लावला नाही म्हणून तक्रार करत होती. ती तिच्या पुढे अजून दिवा लावला नाही म्हणून म्हणजे याचा अर्थ कदाचित तुळशी पुढे असेल, कदाचित फोटो फ्रेम पुढे असेल, कदाचित त्या ठिकाणी आई नोकरीला गेले आणि पहिल्याच दिवशी आईचं काहीतरी झालं असावं आणि दोघे जण आईच्या अंगणात वाट पाहत आहेत. कदाचित आई त्या ठिकाणी उशिरा आली असेल, कदाचित त्या ठिकाणी आई आता नसेल पण आईचा तो नोकरीचा पहिला दिवस कायम आठवत असेल. तिच्या पुढे दिवा लावला नाही, इथपासून सुरू झालेली आणि आईची वाट पाहत बसलेली, एक थोडं म्हणजे रहस्याकडे वळणारी, कुतूहलाकडे वळणारी तुमची अलक मला भांडावून सोडलं या अलकने. माझ्या बुद्धिमत्तेमध्ये माझ्या ज्ञानामध्ये तुम्ही अभिप्रायातून नक्कीच त्या ठिकाणी या अलकमध्ये नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे ते कळवाल आणि मग मला अधिक ज्ञान होईल, मला अधिक त्या ठिकाणी माझ्या बुद्धीमध्ये अधिक वाढ होईल, अलककडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आणखीन वेगळा होईल. पण अलककर मयुरेश अशाच अलक लिहा, कारण तुम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत शोभता, तुमच्या अलक बोलतात, सांगतात, ऐकवतात, मार्गदर्शन करतात, दिशा दाखवतात, रस्ता दाखवतात आणि त्या अलक ध्रुव ताऱ्यासारख्या अढळ असतात. परत त्याच विषयाचे अलक तुम्ही कधीच लिहित नाही हा तुमच्या अलकचा खरंच एक वाखाणण्याजोगा असा गुण आहे. वळूया पुढच्या अलककडे. सगळ्यात पहिल्यांदा जाहीर माफी मागतो अलककर आसावरी इंगळे जामनगर तुमची, कारण तुम्ही पाऊण महिन्यापूर्वी अलक पाठवली होती पण गेले बरेच दिवस माझ्या व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम निर्माण झालाय, माझा सगळाच डेटा गेलाय. या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहनही करतो, तुमच्याकडे मी काही पाठवलेल्या कविता असतील किंवा अलकचे काही ऑडिओ असतील किंवा आणखीन काही महत्वाची माहिती असेल तर ती नक्कीच मला माझ्या वैयक्तिक क्रमांकावर पाठवा. अलककर आसावरी मी तुमचे अलक जाणीवपूर्वक गेल्या वेळेच्या कार्यक्रमात घेतली नाही असं नाही, मी सूचना पाठवली होती पण तुमची अलक माझ्यापर्यंत पुन्हा पोहोचली नाही. आणि तुमच्याकडे राहून गेलं असेल कारण तुम्ही विचार केला असेल सरांना पाठवलेलीच आहे, पण खरंच मला माफ करा, ती अलग पाठवली असली तरी माझ्याकडच्या डेटामधून ती निघून गेली होती. वळूया अलककार आसावरी इंगळे जामनगर येथून लिहितात, पतीच्या अचानक निधनाने ती एकदम निश्चल झाली, अथक प्रयत्नानंतर ती सामान्य झाली, महिन्याभरात ती पहिलेसारखी हसू खेळू लागली, लगेच लोकांनी तिच्या चारित्र्यावर शंका घेतली, त्या धक्क्याने ती पुन्हा एकदा निश्चल झाली. अलगकार असावरी खरंच, पण खरंच आपण विचार करायला पाहिजे लोक काय म्हणतील. बघा ना, अलगकार असावरी अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. 4 दिवसात सुनेत्रा पवार यांनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. लोक काय म्हणतील याचा विचार जर त्या करत बसल्या असत्या, तर महाराष्ट्राला 1960 स्वतंत्र झालेल्या महाराष्ट्राला, म्हणजे अगदी त्या ठिकाणी महाराष्ट्र झाला, त्या महाराष्ट्राला प्रथमच पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली असती का? कशासाठी आपण एवढा विचार करायचा? अशा उरफाट्या काळीज असलेल्या माणसांचा चांगला विचार तुम्ही मांडलात, आणि त्या विचारामुळे मला विचार मांडायला मिळाला की अशा लोकांचा विचार करू नका. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा, एकमेकांचा दुस्वास करू नका. बदला घेण्यापेक्षा स्वतःला बदला, विचार पेरा, सुविचार पेरा. सुंदर सुंदर त्या ठिकाणी विचार तुम्ही पेरलेत तर आकर्षक विचार, सुंदर विचार, आश्वासक विचार उगवतील आणि समाज चांगला घडेल. ऐकत राहा पुणेरी आवाज, पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. तोपर्यंत आनंदी राहा, आनंद

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंद रहा आनंद लुटा।
1: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर, आनंदी रहा आनंद लुटा। आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे एक असं व्यक्तिमत्व ज्याने वयाच्या केवळ 17व्या वर्षी पर्यावरण आणि समाजसेवेत एक वेगळाच ट्रॅक सेट केलाय, आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे बोधिसत्व खंडेराव। बोधिसत्व, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे।
3: धन्यवाद।
2: तर बोलूयात आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। सर, तुम्ही 2014 पासून पर्यावरणासाठी काम करताय, म्हणजे जेव्हा बाकीची मुलं खेळत होती तेव्हा तुम्ही सीड बॉल बनवत होता, तर इतक्या लहान वयामध्ये या कामाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली किंवा हा प्रवास नेमका कसा सुरू झाला ते प्लीज आमच्या श्रोत्यांना सांगा।
3: नमस्कार, माझं नाव बोधिसत्व गणेश खंडेराव, राहणारा यवतमाळ महाराष्ट्र। तर मी जेव्हा पहिल्या वर्गात होतो तेव्हा माझं घर हे निळोना श्रबी फॉरेस्टच्या जवळ होत। तर तिथले दाट जंगल, पाऊस आणि गारवा बघून मला फार छान वाटायचं। तर हळूहळू जसं पावसाळा यायचा, नवीन झाड यायचे, आणि हळूहळू उन्हाळा सुरू झाला की आजूबाजूचे खेडे आहेत भरपूर, चापडव आहे, भोसा आहे, तर या खेड्यातल्या महिला आहेत, काम करणारे माणसं आहेत, पुरुष आहेत, तर ते उन्हाळ्यासाठी सरपण तोडून न्यायचे जंगलातून। साग वृक्ष आहे तिथे पूर्ण निळोनाच्या फॉरेस्ट मध्ये, तर ते साग तोडायला जायचे सरपणासाठी, चुलीत जाळण्यासाठी। तर असं बघता बघता बरेच वर्ष झाले, मग फॉरेस्ट फायर लागायच्या। तर मग एके दिवशी मला असं वाटलं की हे जंगल संपून जातील तर आपण काय करू शकतो। तर हा प्रश्न मी माझ्या आईला विचारला, तर मम्मी म्हणाली की आपण जंगल तोडणं थांबवू शकत नाही किंवा फॉरेस्ट फायर कमी करू शकत नाही, तर आपण नवीन झाडं नक्कीच लावू शकतो। तर मग हळूहळू ते कसे लावायचे, नुसते बिया आपण जंगलात टाकू नाही शकत, टाकल्या तर कधी वाहून जातात पाऊस जास्त झाला तर, सडतात, किडामुंगी खाऊन घेतं, तर ते होण्यापासून मी कसं वाचवायचं त्याच्यावर विचार सुरू केला। माती आणि बियांचा लाडू म्हणजे सीड बॉल हा प्रोजेक्ट मी सुरू केला। तेव्हा मी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये होतो, 6 वर्षाचा। तर स्कूल प्रोजेक्ट होता, सायन्स एक्झिबिशन होतं, तर तेव्हा हा प्रोजेक्ट मी तिथे डेमॉन्स्ट्रेट केला होता। तर सीड बॉल म्हणजे माती आणि बियांचा लाडू। तर याच्यात आपण काळी माती घेतो, शेणखत घेतो, गवताचा चुरा घेतो। गवताचा चुरा याच्यासाठी की आपण हे सीड बॉल अशा ठिकाणी टाकतो जिथे झाडांची संख्या कमी आहे। तर मोकळ्या जागे असतील, माळ रान असतील, तर माळ रानासाठी गवताचे बिया याच्यासाठी की प्राण्यांना चारा होतो आणि मातीचे इरोजन कमी होते, माती वाहून जात नाही आणि पृथ्वीचं तापमान कमी राहते, जमीन हीट होत नाही लवकर। आणि याच्यात आपण ज्या बिया, ज्या फळ खातो त्या बिया आम्ही जपून ठेवायचो। याच्यात आंबा, चिक्कू, सीताफळ, पेरू, ज्या फळ आपण रोज खातो त्या बिया आम्ही जपून ठेवायचो। तर हे सगळ्या बिया अशा कलेक्ट केल्या होत्या। आणि ज्या आपल्या एरियात नेटिव्ह झाडं असतात, नेटिव्ह स्पीसीज असतात, त्याच्या पण बिया आम्ही गोळा केल्या होत्या। तर त्या बियांचा आम्ही असा लाडू बनवायचो। तर हा लाडू, याला आपण सीड बॉल म्हणतो, तर हा मी असा प्रेझेंट केला होता। तिथून मग बरेचसे स्टुडंट्स आले होते बघायला, टीचर्स आले होते, प्रोफेसर्स होते, तर त्यांना हा प्रोजेक्ट भरपूर आवडला। हे बघून हळूहळू ते मला त्यांच्या स्कूल्स कॉलेजेसमध्ये बोलवायला लागले। तर मग तिथे जाऊन मी हा माझा सीड बॉल प्रोजेक्ट एक्सप्लेन करायचो। अशी माझी सुरुवात झाली सीड बॉल प्रोजेक्ट साठी।
2: नक्कीच खूप सुंदर। सर, तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या आई वडिलांचा सपोर्ट नक्कीच तुम्हाला मिळाला असेल।
3: हो, भरपूर होता।
2: तर तुमच्या आई वडिलांसाठी एखादं गाणं तुम्हाला डेडिकेट करायला आवडेल का?
3: हो, नक्कीच। तर मी हे गाणं माझ्या आईला डेडिकेट करण्यासाठी सांगू इच्छित आहे, तू कितनी अच्छी है।
2: नक्कीच। तर श्रोत्यांनो, लगेच परत येऊया. तोपर्यंत ऐकत राहा सुंदरसं गाणं.

तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तर वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर सर, तुम्ही सामूहिक वणीकरणाच्या क्षेत्रात ज्या चार लो कॉस्ट मेथड्स इन्व्हेंट केल्या, जसं की रॅपसीड

0: बॉल, ग्रीन पाउच, मॅजिक सीड्स या मेथड झिरो बजेट असून सुद्धा इतक्या इफेक्टिव्ह कशा ठरल्या?
1: तर हळूहळू जशा मला स्कूल्स, कॉलेजेस आहेत, प्रोफेसर्स आहेत, ते मला बोलवायला लागले, तर पहिले जवळजवळच्या एरियातले शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये बोलवलं, माझे खेड्याच्या जवळच्या जेवढ्या शाळा होत्या. मग तिथे गेल्यानंतर बाहेरच्या शहरातले विद्यार्थी, प्रोफेसर्स ते पण आले होते. तर हळूहळू करत असा हा प्रोजेक्ट डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत गेला होता. तर मग नंतर हळूहळू मोठ्या शहरांनी सुद्धा बोलवायला लागले, नागपूर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, तशा ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलवायला लागले. तर मग मोठ्या शहरात आलं की आपल्याला माती भेटत नाही, मातीची फार टंचाई असते. तर माती न वापरता आपण हाच पुढे कसं डेव्हलप करू शकतो, तर त्याच्यावर मी विचार केला. तर जसं आपण स्प्राउट सांगतो, तर भिजवलेले मूग असतात, त्याचे मूड आणतो आपण कपड्यात बांधून, तर त्या बी मध्ये शक्ती असते की ते कापड फाडून त्याचा मूड बाहेर येतो. तर सेम ते विचार करता रॅप आपलं ग्रीन पाउच आणि मॅजिक सॉक्स मेथड. तर याच्यात मॅजिक सॉक्स मेथड मध्ये आपण एक जुना सुती मोजा वापरतो, त्याच्यात 2 ते 3 कुठल्याही बिया, कोकोपीट, मॅन्युअर, शेणखत हे थोडस टाकायचं आणि त्याचा एक सॉक्स गाठ बांधून एक सॉक्स रेडी होतो, याला आपण मॅजिक सॉक्स म्हणतो. आणि दुसरी आहे ग्रीन पाउच मेथड. सेम इन्ग्रेडियंट्स दोन्ही याच्यात आहेत, फक्त जर कधी मोजा मिळाला नाही तर विथभर साईजचं कापड घ्यायचं, सुती कापड, ते पोछायचं असेल, जुना पेटीकोट असेल किंवा शर्टचा तुकडा असेल, आपण काहीही वापरू शकतो. तर सेम त्याच्यात 2 ते 3 चांगल्या क्वालिटीच्या सीड्स टाकायच्या, मॅन्युअर टाकायचं आणि त्याची एक गाठ बांधून छोटस पाऊच तयार करायचं, याला आपण ग्रीन पाऊच म्हणतो. तर हळूहळू जेव्हा आम्ही सीड बॉल्सचा जास्त वापर करायला लागलो, तर एक इश्यू असा यायचा की जेव्हा आपण फेकायचो होते तर ते फुटायचे, तर कधी कधी त्यातल्या सीड्स वेगळ्या पडायच्या आणि मातीचा बॉल हा वेगळा राहायचा. तर मग हे कसं थांबायचं, तर त्याच्यावर विचार केल्यानंतर असं वाटलं की आपण न्यूजपेपरचे तुकडे लावू शकतो त्याच्यावर. जेव्हा तो सीड बॉल ओला असतो वाळवण्याच्या आधी, तर तो सीड बॉलवर आपण एक न्यूजपेपरचा रॅप करायचा, जेणे की जो सुकल्यावर त्याच्यातले बिया गळून बाहेर नाही पडतील. तर हे झालं रॅप सीड बॉल मेथड. आणि सीड बॉल मेथड मी तुम्हाला आता सांगितली.
0: अप्रतिम, एवढ्या शून्य खर्चात एवढी छान आयडिया शोधणे खूप मोठी अचीवमेंट आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी तुम्ही तुमच्या टीचर्सला किंवा शिक्षकांना एखादं सॉन्ग डेडिकेट करू शकता?
1: शिक्षकांनी भरपूर मदत केलेली आहे, तर त्यांच्यासाठी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू.
0: नक्कीच. तर मित्रांनो, भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर.

0: तर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर सर, कॅरियर ओन ग्लास मोहीम म्हणजे CYOG ही मोहीम आणि सामूहिक शपथ यामागचा उद्देश तुमचा काय होता?
1: तर जसं मी पहिल्या दोन भागात सांगितलं की सीडबॉल प्रोजेक्टचं डेमॉन्स्ट्रेशन साठी मला बऱ्याचशा ठिकाणी बोलवायचे, तर आतापर्यंत माझे 500 अधिक कार्यक्रम झाले. तर त्यापैकी आपण जिथे कुठे जातो तर सोशल प्रोग्राम्स असतात, जेवण असतं, किंवा आपण कुठे बाहेर जेवायला जातो तर आपण आपला एक स्टीलचा छोटा ग्लास, प्लेट आणि वाटी ही सोबत घेऊन जायची, जेणेकरून आपण सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कमी करू शकतो. बऱ्याचशा ठिकाणी त्या प्लेट्स असतात यूज अँड थ्रोच्या, तर त्याचा वापर कसा कमी करावा म्हणून आपण कॅरी युअर ओन ग्लास ही मेथड मी सुरू केली होती. तर आमच्या इथे एक कार्यक्रम असतो मोठा, तर तिथे पण आम्ही शपथ घेतली होती की आजपासून आम्ही आमचा स्टीलचा ग्लास, ताटली आणि वाटी दरवेळेस सोबत ठेवू जेव्हा केव्हा कार्यक्रम असेल आणि जिथे आपल्याला जेवायची गरज पडते.
0: नक्कीच सर. तर प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी एक नक्कीच खूप मोठी स्टेप आहे.
1: हो हो.
0: आणि यामध्ये आपल्या देशाचा किंवा पर्यावरणाचा नक्कीच खूप मोठा फायदा होईल. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपल्या देशासाठी तुम्हाला एखादं गाणं डेडिकेट करायला आवडेल का?
1: या देशासाठी एक सॉन्ग आहे, ये देश आहे वीर जवानों का.
0: नक्कीच. तर श्रोतांनो, भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तोपर्यंत ऐकत राहा हे सुंदरसं गाणं.

0: विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्यासोबत बसलेले आहेत बोधिसत्व खंडेराव सर. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. तुमचं पर्यावरण श्लोकमाला हे पुस्तक शाळेच्या सिलेबसमध्ये समाविष्ट झालंय, तर तुमच्यासारख्या एका यंग रायटरसाठी हे किती महत्वाचं आहे?
1: जसे माझे भरपूर कार्यक्रम व्हायचे तर त्याच्यात बरेचसे श्लोक सादर करायचो मी. महाभारत आहे, जेवढे जुन्या काळातले लिहिले गेलेले ऋषीमुनींनी श्लोक आहेत एन्व्हायरमेंटशी रिलेटेड, तर ते श्लोक मी सादर करायचो. तर मग करता करता एक दिवशी स्कूल कॉम्पिटिशन होती, तर तिथे मी भरपूर श्लोक सादर केले होते एन्व्हायरमेंटशी रिलेटेड. तर इतक्या वर्षात जे श्लोक जमा झाले होते तर ते थोडेसे एडिट केले मम्मीच्या हेल्पनी, माझ्या हेल्पनी, आणि हिंदीमध्ये त्याचा अर्थ आम्ही त्या पुस्तकात दिलेला आहे. तर एक श्लोक सादर करू इच्छित आहे.
0: नक्कीच.
1: अश्वत्थमेकं पिचुमन्दमेकं न्यग्रोधमेकं दशचिञ्चिणीकं कपित्थपि

0: न पश्येत। या श्लोकचा अर्थ असा आहे की या श्लोक मध्ये जेवढे झाडांचे नावं सांगितले गेलेली आहेत त्यांचा मनुष्याच्या जीवनावर भरपूर उपयोग पडतो। यातले झाड भरपूर ऑक्सिजन देतात, बाकी झाड मेडिसिन मध्ये खूप हेल्प करतात। आणि शेवटी असं म्हणलं गेलेलं आहे की हे झाड लावणारा मनुष्य व्यक्ती पृथ्वीवरच निसर्ग तयार करतो, तो नरकात जात नाही।
1: अतिशय सुंदर श्लोक आणि त्याचा अर्थ सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजावला। आणि आताच आपण पर्यावरणाबद्दल बोललो तर पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला आपल्या पर्यावरणासाठी किंवा वृक्षांसाठी एखादं गाणं डेडिकेट करायला आवडेल का?
0: हो, तर वृक्षवल्ली आमा सोयरी हे मला नक्कीच आवडेल शेअर करण्यासाठी।
1: नक्कीच नक्कीच। तर श्रोत्यांनो लगेच परत येऊयात, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. सर, तुमचा शोध सुलभ चाळणी यंत्र याला APJ अब्दुल कलाम इग्नायटेड माइंड अवॉर्ड मिळालाय, पण तुम्ही यातील 40 चाळण्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना भेट दिल्या, तर या मागचा तुमचा उद्देश काय होता?
1: तर जसं माझं बालपण मोस्टली खेड्यातच गेलेलं आहे, तर खेड्यामध्ये आम्ही बरेचसे स्कूल्स असतात, गव्हर्नमेंट स्कूल्स असतात, तिथे सीड बॉलचे प्रोजेक्ट, मॅजिक सॉक्स आहेत, ग्रीन पाउच आहेत, तर या सगळ्या मेथड्स तिथल्या स्कूल मधल्या मुलांना मी एक्सप्लेन करायचो. तर बऱ्याच वेळेस जसं गावात कार्यक्रम होतो तर सगळे शेतकरी लोक गावातले मंडळी येऊन बसतात की प्रोग्राम काय सुरू आहे बघण्यासाठी. तर त्याच्यात पण बरेचसे शेतकरी यायचे, भरपूर मंडळी यायची. तर मग हळूहळू कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत पण बोलायचो की शेतीचं पीक कसं सुरू आहे, शेती बरोबर आहे की नाही, तुम्हाला इश्यूज काय असतात, प्रॉब्लेम काय होतात. तर मग त्यांचे प्रॉब्लेम असे असायचे की एक तर वेळेवर पाऊस येत नाही, ज्याचं कारण डिफॉरेस्टेशन आहे, आणि दुसरं आहे की धान्य निघाल्यावर क्लिनिंगला त्यांचा खर्च खूप जायचा आणि वेळ खूप लागायचा. तर जे लो स्केलवरचे फार्मर असतात, म्हणजे छोटी शेती असते, मशिनरीजवर खर्च करायला पैसा नसतो, तर मग त्यांना धान्य साफ करायला भरपूर प्रॉब्लेम जातो. तर त्याच्यावर काय विचार करावा, काय सोल्युशन असावं, सोपं आणि त्यांच्या बजेटमध्ये असेल असं. तर मेकॅनिकल सीव हा प्रोजेक्ट आहे. तर ही धान्य चाळायची सिम्पल चाळणी आहे, याच्यात फर्स्ट क्लास लिव्हर टेक्निक वापरली गेलेली आहे. आणि जसं आपण बघत आलोय की जेव्हा धान्य येतं तेव्हा शेतकऱ्याची जे घरातले मंडळी असते सगळी फॅमिली, तर ती क्लिनिंगला बसते. तर ज्या रेग्युलर चाळण्या असतात, स्क्वेअर, गोल, तर त्या आपल्याला हातात पकडून हलवावे लागतात, ज्यांनी शोल्डरचे इश्यूज होतात, फ्रोझन शोल्डर आहे, एल्बोजला इश्यू येतो, आणि फिक्स मुवमेंट असते म्हणून पेन खूप होतं. तर ते पेन कमी कसं करता येईल, तर याच्यासाठी माझी मेकॅनिकल सीव आहे. तर ती चाळणी आपण एका स्टँडवर ठेवतो, फिक्स स्टँड असतो तो, आणि याचे सायझेसमध्ये पण आपण चेंजेस करू शकतो ज्यानुसार त्यांना गरज पडेल. तर मोस्टली जे आता तुम्ही उल्लेख केला की 40 चाळण्या वाटल्या, तर त्याचा आपण स्मॉल साईज ठेवलेली आहे, आणि एका तासात ती मशीन वापरून आपण 2 ते 3 पोते धान्य आरामात साफ करू शकतो, आणि जे धान्य आपल्याला हवं ते सुद्धा क्लीन करू शकतो. याच्यात आम्ही भरपूर अटॅचमेंट असे दिले आहेत की एका महिलेला स्वतःचा रोजगार ती स्वतः कमवू शकते ही मशीन वापरून. तर हरभऱ्याचे घाटे काढायचं आम्ही त्याला एक अटॅचमेंट दिलेलं आहे, एक चाकूचं अटॅचमेंट दिलेलं आहे की ज्यांनी ती कुठे लग्न कार्यात कामाला जाते भाज्या वगैरे कापायला, तर भाज्या वगैरे कापू शकते, किंवा गुराढोरांसाठी चारा सुद्धा कापू शकते. आणि आपण जसं धान्य आहे त्यानुसार त्याची जी चाळणी आहे तर ती चाळणीची प्लेट पण आपण चेंज करू शकतो. आणि ह्या 40 चाळण्या आम्ही आत्महत्याग्रस्त महिलांना दिलेल्या आहे. तर आमच्या इथे मागे वर्षांआधी एक प्रोग्राम झाला होता, तिथे मी या 40 चाळण्या वाटल्या होत्या, शेतकरी समारोह होता तो, तर त्याच्या त्या 40 चाळण्या आम्ही अशा वाटल्या होत्या. तर जेव्हा मी मेकॅनिकल सीव त्या आत्महत्याग्रस्त महिलांना दिल्या, तर तेव्हा तिथे काही शेतकरी पण होते. तर हे बघितल्यानंतर त्यांना फार छान वाटलं की कोणीतरी आहे आपल्यासाठी जो विचार करतोय, आपले सोल्युशन्स फाइंड करण्यासाठी मदत करतोय. तर त्यातले एक शेतकरी काका उठून माझ्याकडे आले आणि खिशातली एक जुनी 20 रुपयाची नोट दिली की धन्यवाद दादा की तुम्ही आमची फार मदत करत आहात आणि अशीच करत राहा. तर हे बघून मी फार मोटिवेट झालो आणि मग हळूहळू मेकॅनिकल सीव्हची आयडिया डेव्हलप करत गेलो.
0: खूपच सुंदर सर, तुमच्या या शोधाचा उपयोग गरजू लोकांसाठी व्हावा ही भावना खरंच खूप सुंदर आहे. तर तुम्ही हे जे समाज कार्य करता किंवा पर्यावरणासाठी कार्य करता हे करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मोटिवेशन मिळतच असेल. तर एखादं गाणं ज्यामुळे तुम्हाला खरंच मोटिवेशन मिळतं तर ते तुम्हाला आमच्या श्रोत्यांसोबत शेअर करायला आवडेल का?
1: हो, त्या गाण्याचं नाव आहे रुक जाना नाही.
0: नक्कीच. तर श्रोत्यांनो पुन्हा भेटूया त्या छोट्याशा विश्रांतीनंतर. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न सर असा की तुम्ही शिक्षण आणि समाजकार्य या क्षेत्रामध्ये पूर्णपणे इन्वॉल्व्ह असतात, तर एवढा मोठा व्याप सांभाळताना तुम्हाला स्पिरिच्युअल पीस म्हणा किंवा इंटरनल बॅलन्स जो असतो तो तुम्हाला कसा मिळतो? यासाठी तुम्ही काही प्रॅक्टिसेस किंवा काही मेडिटेशन वगैरे करता का?
1: जसं आता तुम्ही बोललात की स्पिरिच्युअल पीससाठी मी काय करतो, तर करिअर आणि स्टडीज तर इम्पॉर्टंट आहेत स्टुडंटसाठी, तर त्याच्यावर फोकस राहायलाच हवा. आणि ज्या को करिक्युलर एक्स्ट्रा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, जसे बाहेरचे प्रोग्राम्स आहेत, तुमचा स्पोर्ट्स आहे, तर ते तुमचं पॅशन असतं आणि ते करण्यासाठी तुम्हाला एवढं टेन्शन येत नाही, तुम्ही फ्री फ्लोनी ते करता. तर स्टडीजचा प्रेशर असतोच, तर त्याच्यासाठी नॉर्मल 5-10 मिनिटसाठी मेडिटेशन सकाळी उठल्यावर, आणि बाकी स्टडीज तर असतातच, त्याचं जास्त टेन्शन घ्यावं नसते.
0: राईट राईट. तर मित्रांनो, भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण वळूयात आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे.
1: तर सर, तुमचं पुढचं ध्येय काय आहे आणि आजच्या तरुणाईला जे शिकत आहेत किंवा समाजात काही बदल घडवू इच्छितात त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल?
2: तर फ्युचर गोल्स असे आहेत की पृथ्वी या मेथड्स वापरून आणि जे रेग्युलर प्लांटेशन असतं ज्याच्यात आपण खड्डा घेऊन झाड लावतो ते जास्तीत जास्त आपण कसं करायचं, पृथ्वी हिरवीगार कशी करायची आणि क्लीन ठेवण्यासाठी कॅरी ओव्हर ओन ग्लास मेथड आहेत ज्याच्यात आपण आपला ग्लास आणि प्लेट सोबत घेऊन जातो. तर या आपण फॉलो करूयात. वॉटर अँथम आहे ज्याच्यात मी स्कूल्समध्ये जाऊन जसं आपण नॅशनल अँथम रोज म्हणतो तर तशी एक वॉटर अँथम आहे सेव्ह वॉटर नावाची, ती मी सादर करू इच्छित आहे.
0: नक्कीच.
2: सेव्ह वॉटर फॉर द गार्डन, सेव्ह वॉटर फॉर द फार्मर, सेव्ह वॉटर फॉर द नेचर, सेव्ह

0: Save water for the garden. Save water for the farmer. Save water for the nature. Save water for the future. तर ही वॉटर अँथम होती. मग याच्यानंतर एक वृक्षपाठ आहे, तो सुद्धा मी सादर करू इच्छित आहे.
1: नक्कीच सर.
0: वृक्षांची ही अशी केली नास धोस, धरित्रीची कूस नागवली. एक एक वृक्ष जपण्या परीस, तोडण्यासाठीच घातला घाला.

0: खूपच सुंदर सर, खूपच छान तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधला, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू.
0: तर श्रोत्यांनो, हे होते बोधिसत्व खंडेराव सर यांची मुलाखत. ऐकून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. अशाच एका मुलाखतीसाठी ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, 107.8 रेडिओ पुणे आवाजवरून मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात बात पुरानी बडी सुहानी. मित्रांनो, जुने संगीतकार मराठीतले असो किंवा हिंदीतले असो, यांच्या गाण्याची जादू, यांच्या गाण्याची मोहिनी आपल्याला कायम पडलेली असते. ती गाणी आपल्याला त्या काळात घेऊन जात असतात, ती गाणी आपल्याला आपल्या जगण्याला नवीन अर्थ देत असतात. मित्रांनो, जुने चित्रपट संगीतकार मराठीतले राम कदम यांचा जन्मदिन या आठवड्यातच आहे, 28 ऑगस्टला. यानिमित्ताने आपण संगीतकार राम कदम यांच्या आयुष्याविषयी बोलणार आहोत. माझ्यासोबत बोलायला आहेत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि ज्यांना रामभाऊ कदम यांचा दीर्घकाळ त्यांचा सहवास लाभला, तसेच राम कदम यांच्यावर एक छान पुस्तक त्यांनी लिहिले आहे, संगीतकार राम कदम, असे श्री मधू पोद्दार सर आपल्या सोबत आहेत. आणि आपण मधू पोद्दार यांच्यासोबत राम कदम यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत. पोद्दार सर, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: पोद्दार सर. खरं तर गोकुळाष्टमीचा जन्म रामभाऊंचा, आणि पण म्हणजे गंमत होती, गोकुळाष्टमीला कृष्ण जन्मत असतो पण यांचं नाव राम ठेवण्यात आलं
1: होतं.
0: गंमत वाटतं, काय कारण
1: काय? रामभाऊ हे निर्जेचे.
0: ओके.
1: आणि त्यांचा जन्म कृष्णाष्टमीचा.
0: बर.
1: त्यांचं नाव कृष्ण असं ठेवलेलं होतं.
0: बर.
1: पण ते सारखे रडायचे.
0: बरोबर.
1: तेव्हा त्यांची एक आत्या म्हणाली की याच्या आजोबांचं नाव याला ठेवलं पाहिजे. त्याच्या आजोबांचं नाव रामचंद्र होता.
0: बरोबर. बरोबर.
1: म्हणून त्यांचं नाव रामचंद्र ठेवल्यावर तर रडणं थांबलं.
0: अरे,
1: म्हणजे मराठीत आपल्याकडे जे आहे ना पद्धत नावरस ठेवण्याची, काहीतरी अर्थ असं असं असं असे प्रसंग पाहिल्यावर वाटतं. आणि रामभाऊ गमतीने म्हणायचं बरं का, की मला पुढे आयुष्यात अनेक वेळा वनवास भोगायचा होता, म्हणून माझं नाव राम असं गमतीने म्हणते. पण मी असं म्हणतो बरं का, मराठी संगीतात रामभाऊंमुळे राम आला होता असं मला
0: वाटतं. खरोखरच म्हणजे मराठीत रामभाऊंच्या निमित्ताने राम आला होता आणि एक मोठी प्रदीर्घ खेळी खेळली यामध्ये आणि उत्तमोत्तम सिनेमे दिले. अनेक गायक ज्यांच्याकडे जवळपास 114 गायकांनी त्यांच्या चित्रपटांसाठी स्वर दिला आपला, जवळपास 120 सिनेमे त्यांनी केले. आणि या याच्यातला सगळ्यात माइलस्टोन सिनेमा पिंजरा होता, याबद्दल आपण नंतर बोलूयातच. पण मला पोद्दार सर तुम्ही सांगा, राम कदम यांचा सुरुवातीचा कालखंड कसा होता, ते चित्रपटात आले कसे?
1: हो, आता काय आहे, इतर जे संगीतकार आहेत आपल्या मराठी आणि हिंदीचे पण फार थोडे असे संगीतकार आहे की ज्यांना फॅमिली बॅकग्राऊंड आहे.
0: हो हो हो.
1: प्रत्येक मंडळींना फॅमिली बॅकग्राऊंड अजिबात नाही, म्हणजे त्यांच्या गाण्यात संगीताचा काही संबंधच नाहीये. ब्राह्मणच्या बाबतीत असंच आहे, त्यांच्या वडिलांचा हॉटेल व्यवसाय होता. हॉटेल व्यवसाय होता.
0: बर.
1: कदम मराठा खानावळ अशी मिर्जेल खानावळ होते.
0: बर.
1: आणि पुढे काय झालं, ती खानावळ चाली नशे झाली, घरची गरिबी आली अक्षरशः. बरं, अबूंना लहान वयातच नोकरी करावी लागली.
0: बर.
1: बरं, ती नोकरी कुठे करणार होता, शिकला नाही काही. त्यांच्या ओळखीचे एक चानलाल म्हणून होते, त्यांचा बँड होता. बँड.
0: बर.
1: हा. आणि त्या बँड मध्ये मग राम, म्हणजे लहान रामभाऊ नोकरीला लागले. पण ते नोकरी म्हणजे काय माहिती का, त्यांना काही येत नव्हतं. त्यांनी झाडायचं, ऑफिस झाडायचं, वाद्य पुसून काढायचे, असं काम करायचे ते.
0: बर.
1: आणि एकदा काय झालं पण तिथं कुतुरी म्हणून तिथे एक नवं कोर असं क्लॅरिनेट होतं.
0: बर. बर.
1: ते त्यांनी पुसता पुसता त्यांना वाटलं वाजवून बघावं.
0: बर.
1: म्हणून त्यांनी ते कोठावर ठेवलं वाजवून असं बघितलं थोडं, त्यातलं काही सूर आलेत. पण एवढ्यात काय झाली, फार कर त्याच्या मुस्कारात बसली. तिथे त्या वादकाचा जो मालक होता, वाजवणारा क्लॅरिनेट वाजवणारा जो व्यस्त होता, त्याला राग आला की माझं क्लॅरिनेट हा का वाजवतोय. म्हणून त्याने रामच्या थोबडीत मारली.
0: बर.
1: लहान राम होते ते रडायला लागले राम. तर ते चांगलाल म्हणून मालक होते.
0: बर.
1: म्हणजे रामच्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी ते पाहिलं, त्यांनी त्या रामाने जवळ घेतलं, त्यांची समजूत घातली आणि त्या थोबडीत मारण्याला ते म्हणाले की एक दिवस मी याला आता क्लॅरिनेट शिकवतोय आजपासून, याचं जगात नाव होईल पण तुझं अजिबात नाव होणार नाही. म्हणजे त्यांच्या तोंडून बरं का, ही नियतीच मदत बनली गेली असं झालं ते. आणि त्यांनी मग रामला त्यांनी क्लॅरिनेट बऱ्यापैकी शिकवलं, खूप शिकवलं त्यांनी, त्याने रिया करून खूप आत्मसात केलं. पण चांदलालला काय वाटलं माहिती का, की याला शास्त्रीय संगीत आलं पाहिजे. आणि सुदैवाने तेवढी मिरजेमध्ये खानसाहेब अब्दुल करीम खा हे त्यावेळी होते आणि त्यांच्याकडे चांदलाल रामलाला घेऊन रामभाऊला घेऊन गेले.
0: बर.
1: हा मुसलमान गुरु
0: हो
1: त्याने गंडा म्हणजे जर मानला नाही रामोने, पण त्या रामोनी त्यांची सेवा करता करता ऐकून ऐकून बरंच आत्मसात केलं शास्त्रीय संगीत
0: बर.
1: आणि ते हा गंमतशी वर्ग हा मुसलमान गुरु होता पण त्यांची शिकवण्याची पद्धत फार मजेदार होती. सा म्हणजे सरस्वती, र म्हणजे रघुपती, ग म्हणजे गणपती, म म्हणजे महादेव, प परमेश्वर, ध धन्वंतरीचा, नी निळकंठाचा आणि सर्वात वरचा सहा सर्वांचा ईश्वर, अशा पद्धतीने ते संगीत शिकवायचे.
0: क्या बात है.
1: रामोजी फक्त 2 वर्ष खानसाहेबांकडे काढलं आणि त्या 2 वर्षात बरंचसं त्यांनी आत्मसात केलं. पुढे खानसाहेब वारले 1937 साली खानसाहेब वारले अब्दुल करीम खानसाहेब आणि मग पुन्हा हे चॅनल वगैरे घेऊन क्लॅनोट वाजवायला लागले. आणि पुढे काय झालं माहिती का, ते क्लॅनोट मध्ये इतके तयार झाले रामभाऊ शास्त्रीय संगीत तर शिकलेच होते की त्यावेळची गाणी वगैरे वाजवून मुलगीला लग्नामध्ये याचं क्लॅनोट ऐकता गरजेची व्हायची. रंगाचे क्लॅनोट वाजवायचे पॅनमध्ये.
0: बर बर.
1: आणि एक दिवस काय झालं, प्रभात मध्ये त्यावेळी एक फोटोग्राफर होते मिरजेचे ई महम्मद म्हणून, सुट्टी काढून मिरजेला आले होते गावाला आपल्या, त्यांनी रामचं रामूचं क्लॅनोट ऐकलं आणि ते चांदल्याला म्हणाले अहो एवढा उत्तम कलाकार आहे आपल्याकडे, तर मी प्रभात मध्ये शब्द टाकून बघतो. आणि त्यांनी टाकला तसा शब्द आणि लवकर पत्र आलं मिरजेला रामोंना प्रभात बोलावणं आलं. बरं प्रभात राम घरची एवढी गर्दी होती ना हो, प्रभात मध्ये जाण्या इतपत सुद्धा पैसे त्यांच्याकडे नव्हते. पण राम त्या रामोंवर गावचं एवढं प्रेम होतं मिरज या गावाचं की त्यांनी वर्गणी गोळा करून रामोंना अख्खं मिरज गाव रेल्वे स्टेशनवर त्यांना निरोप द्यायला आलं होतं.
0: बापरे.
1: हो असं कोणत्या बाबतीत
0: होणार. बरोबर.
1: पुढे प्रभात मध्ये आले ते, पण प्रभात मध्ये सुरुवातीला ते ऑफिस बॉय म्हणून होते, पण लवकरच लोकांच्या लक्षात आलं की हा वाजवतो चांगलं, त्याची परीक्षा घेतली क्लॅरिटी, स्वतः मासा कृष्णरावांनी परीक्षा घेतली आणि मग ते संगीत विभागात आले. आणि संगीत विभागात आल्यावर रामोंना खरं संगीताचं शिकायला मिळालं. याचं कारण असं आहे, प्रभात मध्ये त्यावेळी केशवराव भोळे आणि मास्टर कृष्णराव असे दिग्गज हे होते संगीत दिग्दर्शक. आणि दोघांचं वैशिष्ट्य होतं, केशवराव भोळेंनी खरं चित्रपट संगीत जे असतं ना ते त्यांनी आणलं आणि प्रयोगशील होते ते. रामोंनी ह्या गोष्टी त्यांच्याकडून उचलल्या. तर मास्टर कृष्णराव होते ना यांचं संगीत प्रसन्न होतं, लढिवा होतो, तोही भाग रामोंनी उचललाय.
0: बर बर बर.
1: बर का, तोही भाग उचललाय. पण अजून एक अशी गंमत होती बर का, त्यावेळी पुण्यात काही स्टुडिओ होते म्हणजे उदाहरण शालिमार किंवा नवयुग स्टुडिओ आणि तिथेही रेकॉर्डिंग व्हायचं.
0: बर.
1: आणि त्यांना सुद्धा क्लॅरिनेट वाजवणारा हवा असायचा आणि त्यावेळी क्लॅरिनेटचा फार वापर व्हायचा संगीतात.
0: मी
1: 41 साली मी 1 साली प्रभात मध्ये गेले तेव्हाच सांगतोय की
0: प्रभात मध्ये गेल्यानंतर सुरुवातीला त्यांना संगीत मध्ये जाता आलं
1: नाही,
0: ऑफिस होते
1: आणि नंतर मग त्यांना संगीत विभागात घेतलं परीक्षा घेऊनच. आणि मग ते साहेब मामा होते ना त्यांच्या परवानगीने ते इतर स्टुडिओ म्हणजे प्रभात सोडून बरं का शालिमार किंवा नवयुगच्या रेकॉर्डिंगला जायचे तिथेही वाजवायचे.
0: बर बर बर.
1: त्याबाबत रामोंनी असं म्हटलंय, म्हणजे रामोंनी आता हे मास्टर कृष्णराव किंवा केशवराव हे गुरु होतेच, पण त्यांनी पुढे असं म्हटलंय की मला 3.5 मिनिटाचे गुरु लागले म्हणजे या रेकॉर्ड ते व्हायच्या का तिथे त्यांना बरं शिक आणि भले भले संगीतकार घ्यायचे तिथे त्यांना शिकायला मिळालं. पुढे काय झालं, प्रभात नाही काही लोकांना कमी केलं 48 सुमाराला 49 त्यात रामोंनी कमी केलं. पण काय झालं, सुदैवाने प्रभात मध्येच बर का सुधीर फडके संगीतकार म्हणून आले.
0: बर.
1: त्यामुळे सुधीर फडक्यांचे असिस्टंट म्हणूनही यांनी काम केलं.
0: बर.
1: नंतर सुधीर फडक्यानंतर वसंत पवार आले, वसंत पवारांकडे त्यांनी असिस्टंट म्हणून काम केलं.
0: बर.
1: म्हणजे त्यांचं सहाय्यक म्हणून.
0: बर.
1: बघा मास्टर कृष्णराव, केशवराव भोळे, नंतर बघाशी मी सांगितलं 3.5 मिनिटाचे गुरु रेकॉर्ड, सुधीर फडके आणि वसंत पवार इतक्या लोकांकडे काम केलं. आणि रामोण जे होतं कान डोळे जर सजग असे ठेवले उघडे ठेवले ना तर बरंच शिकता येतं. आणि प्रभात ही त्या काळात मोठं विद्यापीठ होतं.
0: हो बरोबर.
1: एखाद्याला काही शिकायचं असेल ना तर बरंच शिकता येईल असं त्या विद्यापीठ प्रभात विद्यापीठातनं बाहेर पडलेला
0: हा
1: विद्यार्थी होता राम कदम. त्यामुळे संगीताचे ते तयारच झाले, एकदम तयार झाले.
0: आणि हे 4 गुरु त्यांचे, एक मिरजेचे गुरु आणि 3.5 मिनिटाचे गुरु असे सगळे घेऊन प्रभावी बाहेर पडले. आणि पहिला सिनेमा कुठला मिळाला संगीत करण्याचा
1: काय झालं, त्यावेळी गावगुंड नावाचा चित्रपट गौरव ठळकरांच्या कादंबरीवर गावगुंड नावाचा चित्रपट तयार झाला होता. तर कुणीतरी ते जे कुलकर्णी म्हणून होते त्याचे वसंतराव कुलकर्णी प्रोड्युसर, त्यांनी सुधीर फडक्याने विचारलं की रामभाऊ कदम हे संगीत देऊ शकतील का, तेव्हा आपल्या शिष्यावर किती विश्वास असावा याचं उदाहरण म्हणजे फडक्याने सांगितलं होतं उत्तम संगीत देईल तुम्ही त्यांना संगीत द्या, संगीताची संधी द्या तुम्ही. आणि अशा पद्धतीने गावगुंड हा पिक्चर 1950 साली त्यांना संगीतासाठी मिळाला.
0: बर,
1: आता काय झालंय गंमत अशी आहे बरं का, गावगुंड ते पुढची 25 वर्ष त्यांनी बऱ्याच चित्रपटांना संगीत दिलंय.
0: बर,
1: पण रामोना हवा तो सूर सापडत नव्हता.
0: बर,
1: पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं संगीत चांगलं नव्हतं. आता या 25 वर्षातील काही चित्रपटांची नावं सांगतो तुम्हाला, उदाहरणार्थ बघा वैभव, प्रेम अंधळ असतं, पतिव्रता, रंगपंचमी किंवा एक धागा सुखाचा, या सगळ्या पिक्चरमध्ये गाणी गाजली पण तरी सुद्धा रामोना सूर सापडतच नव्हता.
0: बर,
1: या काळात अजून एक मोठं रामोंकडनं काम झालं ते म्हणजे सांगत्याचा हा जो चित्रपट होता
0: भजन
1: पवार संगीतकार होते त्याचे सहाय्यक म्हणून राम कदम होते आणि त्यातली जी बुगडी माझी
0: ही
1: जी लावणी आम्ही
0: बरोबर
1: माडगुळकरांची त्या लावणीला हवी तशी चाल पवारांकडनं येत नव्हती. त्यामुळे अनंत माने ते दिग्दर्शक होते त्यांनी सहज वसंत पवार म्हणले आपण रामोला सांगू चाल करायला त्यांनी मान्य केलं.
0: बरोबर.
1: आणि रामोंनी एका अंत्ययात्रेला गेले होते.
0: हो हो हो बरोबर.
1: त्यांचा एक वादक वारला म्हणून त्याच्या घरी गेले होते आधी. तर तिथे जो राजाचा सूर असतो माझा जो बाबा
0: रू
1: त्यांच्या प्राणात घुमत होते आणि त्याच्यावरून त्यांना ही काल सुटली आहे.
0: क्या बात आहे, क्या म्हणजे किती निरीक्षण शक्ती किती चांगली
1: होती. आणि या लावणीने अवघ्या महाराष्ट्राला
0: डोलवलं होतं, खऱ्या अर्थानं डोलवलं होतं. बरोबर.
1: म्हणजे भुरळ असले अजून सुद्धा या लावणीचे भुरळ आहे.
0: बरोबर बरोबर.
1: काय कवीच्या खलास करणार असे जे लावणी आहेत ना त्याच्या पदात ही लावणी आहे. खरं झालेला म्हणजे हा जो काळ आहे ना पुढचा रामांना पुढचं 25 वर्ष साचपडावं लागलं त्यांना सूर सापडत नव्हता. ते माहिती
0: हा
1: पहाटेपूर्वीचा काळोख आहे.
0: खरंय खरंय.
1: आणि नंतर मग त्यांना बरं का केला इशारा जाता जाता हा चित्रपट मिळाला.
0: हो हो हो हो. आणि 50 वर्षांच्या दशकामध्ये रामभाऊने स्वतः संगीत 1950 साली सुरू केलं होतं.
1: हो.
0: तरी ते असिस्टंट म्हणून संगीत देतच होते का.
1: म्हणजे सुमारे पुढची 15 वर्ष म्हणा 65 सालापर्यंत कारण केला इशारा 65 सालचा पिक्चर आहे.
0: बर.
1: 15 वर्ष त्यांनी उत्तम संगीत देऊन सुद्धा त्यांचं तसं नाव झालं नाही किंवा त्यांना कसा सूर सापडला नाही.
0: बर.
1: तो या चित्रपटाने सापडला.
0: मग यांचं जे सहाय्यक पदाचं काम जे करत होते फक्त यांनी यांच्याकडेच केलं, वसंतरावांकडेच केलं का.
1: वसंत सुधीर फडकेकडे पण केलंय.
0: सुधीर फडकेंकडे पण केलं.
1: बरं
0: बरं बरं.
1: आणि त्यांना बरंच शिकता आलं.
0: हो हो. सांगता एकाच्या नंतर काही वर्षातच वसंत पवार गेले आणि एक कोकणी निर्माण झाली होती.
1: हो.
0: आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं म्हणजे एक महाराष्ट्र राज्य झालं होतं. त्यांच्या अशी योजना झाल्या होत्या सोसायट्या सहकारी संस्था. त्यामुळे सिनेमा थोडासा 50 दशकात जसा शहरी होता तसा 60 दशकात तो ग्रामीण भागात ग्रामीण भागातलं राजकारण तिथलं कथानक असे सिनेमे येऊन आले. आणि मग त्या वेळेला तमाशा आणि लावणी याचं एक मराठी सिनेमामध्ये आगमन झालं आणि हे पथ्थर पडलं यांच्या.
1: हो. काय मराठीत असं समीक्षक असं म्हणतात बरं का गमती की जयमल्ला हा पिक्चर आहे.
0: हो.
1: तेव्हा मराठी चित्रपट पाटलाच्या वाऱ्यात घुसला असं गमतीने म्हणतात. आणि सांगते एकापासून तमाशा प्रधान चित्रपट सुरू झाले.
0: हो हो.
1: मराठी चित्रपट बरं का 60 ते 80 हा जो भाग आहे ना हा तमाशा चित्रपटाचा भाग आहे. मराठीत काय माहिती का चिरंजीव आहेच पण 50 ते 80 असं मराठी चित्रपटाचं सुरू होईल का मानतो मी तुम्हाला. तर 50 ते 65 हा जो काळ आहे ना सुधीर फडक्यांचा काळ आहे.
0: हो. सुधीर फडक्यांचा काळ आहे.
1: आणि 65 ते 80 अजून पुढची 15 वर्षांनी रामभाऊंचा काळ आहे.
0: खरोखर रामभाऊंचा काळ आहे.
1: त्यामुळे मी काय म्हणतो मराठीत फक्त दोनच संगीतकार हे युग निर्माण करणारे संगीतकार होऊन गेले.
0: हो.
1: सुधीर फडके 1950 ते 65 आणि राम कदम 1965-80 सुदैवाने काय झालं तुम्ही मला असे म्हणला त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य झालं ग्रामीण चित्रपटाचं लाट आली मोठी तिथं 20 वर्ष टिकली
0: हो 20 वर्ष
1: 20 वर्ष त्यामुळे 65-80 आणि रामभाऊंचा जो बाज होता तो लोकसंगीताचा बाज आहे
0: हो हो
1: ते मला लोकसंगीताचे ते अरबिजित सम्राट आहेत त्यांच्या संगीताचं बलस्थान लोकसंगीत येत होतं सुधीर फडक्यांचं काय होतं माहिती का शब्दप्रधान गायकी आणि सूरप्रधान गायकी असं काही जे वैशिष्ट्य आहे तर रामोहन जे वैशिष्ट्य काय होतं की शास्त्रीय संगीत तर शिकलेच होते पण लोकसंगीत आणि लोकसंगीतातले सर्व प्रकार म्हणून लोकसंगीतात जेवढे प्रकार आहेत ना सर्व प्रकार त्यांच्या वाट्याला आलेले
0: हो हो हो आपण ह्या त्यांच्या लोकसंगीतात आलेली गाणी आणि रामभाऊंचा जो सुवर्ण काळ आहे 1965-80 याच्याबद्दल बोलूयात आपण आता ब्रेक घेऊयात आपण आणि ब्रेक नंतर या कालखंडाबद्दल बोलूयात आपण तुम्ही कुठेही जाऊ नका आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज आणि आपला कार्यक्रम आहे बाग पुराणी बडी सुहानी

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण ऐकत आहात बात पुरानी बड़ी सुहानी 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर। आज आपण संगीतकार राम कदम यांच्या सांगीतिक कार्यकिर्दीचा आढावा घेत आहोत आणि आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक श्री मधु पोद्दार सर। पोद्दार सर, 1965 साली एक गाव 12 भानगडी हा सिनेमा आला आणि खऱ्या अर्थाने रामभाऊंचं नाव अगदी सगळ्या मराठी रसिकांच्या तोंडी आलं, बरोबर?
2: हो।
1: तर या चित्रपटाबद्दल आणि या चित्रपटातल्या संगीताबद्दल काय सांगाल तुम्ही?
2: या चित्रपटामध्ये 16 गाणी होती। 16 गाणी,
1: बापरे।
2: अरे रामोनी मजा अशी केली बरं का, म्हणजे 16 गाणी सलोक अशी 2 दिवस रेकॉर्ड केली।
1: क्या बात है, क्या बात है।
2: 2 गाणी ऍट अ टाइम अशी रेकॉर्ड केली अशी, म्हणजे आणि लोक म्हणायचे की हा चित्रपट म्हणजे एक अपूर्व अशी धुंद करणारी मैफल आहे।
1: हो हो, खरं
2: अशी ती गाणी होती, 61 गाणी होती। त्यात लावण्या होत्या, भक्तिगीत आहे, गोविंद विडा घ्या म्हणून एक त्याचा प्रकारे गाण्या तो आहे, जुगलबंदी आहे, बर झगडा आहे, त्यात सवादाव आहेत। जास्तीत जास्त जे प्रकार आहेत ना लोकसंगीताचे त्यांनी वापरलेत। मग आपल्याकडे लोकसंगीताचे असंख्य प्रकार आहेत बरं का, म्हणजे ओबी असतो, भारूड आहे, गोंधळ आहे, भोपाळी आहे, मोठ्यावरची गाणी आहे, गौरी गणपतीची गाणी असतात, मंगळागौरीचे आडवा आहे, नागोबा आहे, कोळी गीत आहे, कव्वाली आहे, झुंझर गीत आहे, इव्हन बरं का कुणी न वापरली अशी योजून गीत असतं, कुठे गीत असतं, नंतर वासुदेव, गंभारी, पोवाडा, अहो किती सांगायची, सर्व प्रकार झाडून सगळे प्रकार रामभाऊंनी वापरले। आणि ते एकमेव असे संगीतकार आहे की मराठीचे जवळजवळ सगळे प्रकार त्यांनी आपल्या संगीतात आणले,
1: हे
2: त्यांचं वैशिष्ट्य आहे। आणि या चित्रपटाला त्यामुळे अवॉर्ड मिळालेला आहे गाण्यांना।
1: तरी अजून रसिकांना म्हणजे रामभाऊ आणि लावणी हे जे समीकरण आहे ते फार जबरदस्त असं समीकरण आहे। रामभाऊंच्या लावण्या ज्या आहेत त्या आज देखील सुपरहिट अशा लावण्या आहेत, काय सांगाल लावण्यांबद्दल?
2: काय लावणी खरी सुरुवात झाली ती वसंत देसाईंनी, राम जोशी किंवा अमर उपाळी, दादा कांदेकर ते मला लावणी, पण लावणीला खरी मजा आणली ना ती वसंत पवारांनी आणली।
1: हो,
2: आणि ते लावणी सम्राट म्हणून मान्य, म्हणजे अशी ते मान्यता पावले, पण त्यांच्या अकाली निधनाने काय झालं, हे लावणीचं शिवधनुष्य आहे ना या रामाने अगदी चांगलं समर्थपणे पेललंय। आणि नुसतं पेललं नाही बघा, त्यांनी लावणीत इतका सुधारणा, ते मी मग अशी म्हटलं ना केशवराव बोळेंकडनं त्यांनी प्रयोगशीलता घेतली, त्यांनी लावणीत किती प्रयोग केले तुम्हाला सांगतो थोड्याने, पण त्यांनी मराठी चित्रपटातला लावणीचा रंग भाग सजवला, मिटवला, तिला म्हणजे लावण्यांना शब्द येतात फरमास, फागडी किंवा नखरेल, अकरबात, जोरदार, अशा कितीतरी त्यांच्या लावण्या सांगता येतील। त्यांनी लावणीचं लावण्य खुलवलं, त्यानंतर वैशिष्ट्य काय माहिती का, जुनी लावणी पारंपरिक लावणी आहेच, त्याचं लावण्य खुलवलं बरं का, आणि त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय, त्यामुळे लावणी हा म्हणजे राम कदम हा लावणीचा शेवटचा शब्द असं समीकरण तयार झालं।
1: बरोबर
2: बरं का। आणि आता लावण्यांचे जे प्रकार असतात ना, पारंपरिक असते, शृंगाराची असते, विराची असते, विनोदी असते, अध्यात्मर असते, अध्यात्मपर, ते सर्व प्रकार त्यांनी लावणीत आणले।
1: बरं,
2: त्यांनी बैठकीच्या लावणीत रंग भरला बरं का, बैठकीत असतात आणि बोर्डावरच्या लावण्या होत्या ना, त्यांनी अक्षरशः धुरळा उडवा तसं त्यांनी केलंय, त्यांनी आता मी मगाशी म्हटलं तुम्हाला की त्यांनी लावणी काही प्रयोग केले, तर काय प्रयोग केले मी तुम्हाला सांगतो, लावणीत तारांना आणला, तारांना कोणीही लावणीत वापरत नाही, त्यांनी कोण्या गावाचं आलं पाखरू जे आहे ना लावणी,
1: सुरुवातीला
2: चित्रपट त्याला सुरुवातीला तारांना आहे, कोणी वापरत नाही लावणीत, पण तो सुद्धा आलाय। आता मी मागचा जो चित्रपट सांगितलं ना तेला इशारा जाता, आता त्यात एक लावणी आहे राम राम बावणाचं नाव सांगा, ती रॉक अँड रोलच्या थाळी असतात, रॉक अँड रोलच्या ठेकेमध्ये लावणी होती, किंवा बरं का हिंदी चित्रपटात काही गाणी असतात का, एक पाश्चात्य मूळ असतो आणि एक आपला
1: शास्त्रीय
2: मूळ असतं. तशी लावणी कोणी केली नाही, पण ते रामांनी केली आहे. सख्या सजना नावाचा पिक्चर होता, त्यात लतानी गायली आणि दोन्ही मुलं लतानी गायले.
1: अरे बाप रे,
2: सख्या सजना तुम्ही नका जाऊ. ते जे आहे ना पाश्चात्य मूळ आणि शास्त्रीय मूळ, कोणी मूळ आणले लावणी सांगते लतानी गायली ती. लावणीमध्ये अकॉर्डिंग कधी कुणी आधी वापरलं नव्हतं तर रामांनी आणलंय.
1: बर बर,
2: सुशिलामध्ये लावली होती डोळी आणि नटून फटून मी तुम्हा पुढे बसते
1: सांगाराया
2: सांगाणी कशी अकॉर्डिंग आहे. तुम्ही अजून मोठा पीस आहे अकॉर्डिंगचा. नंतर पखवा जे वाद्य ना पखवाज हे अभंगांना वगैरे वापरतात. चंदनाची चोरी माझ्या अंगावर जाईल हे जे गाणं आहे ना जी लावणी
1: आहे
2: ते लावणी चक्क पखवाज याचा वापर केलाय त्यांनी. नंतर रागदारी लावण्या सुद्धा फार कमी आहे. तर रामांनी केल्या इशारामध्ये बरं का तुमच्या नावानं बांधण्याचं डोरलं ते जे आहे
1: ना
2: ती यमकरागातली लावणी
1: आहे. क्या बात है.
2: आणि या लावणीची गंमत अशी बरं का, आर्यन चित्रपट चालू होता ना त्यात 52 आठवडे पहिले 52 आठवडे एक माणूस रोज यायचा ही लावणी बघायचा निघून जायचा. त्याला त्या मॅनेजरने विचारलं की तो म्हणला ही लावणी बघायला फक्त मी येतोय.
1: बापरे,
2: किती गाजलेली लावणी यमकरागातली लावणी.
1: नंतर
2: अध्यात्मावर लावण्या पटेलबापूर्वांच्या वगैरे होत्या, पण सिनेमाचा अध्यात्म पण लावण्या अशा कमी. पण आबोने आणल्या त्या बुका फोळ धोदेवाडी नावाचा चित्रपट होता त्यात माय माझी हंसावर बैसली ते अध्यात्मावर लावणी. किंवा पिंजऱ्यामधली जी लावणी लताची लावणी
1: आहे
2: ना अध्यात्मावर डेरे काना सूर्यन लोगडी ते अध्यात्मावर होते ना. पण रामोने अजून एक मजा आणली ती कोणी नाही ती म्हणजे उचकी हा प्रकार. उचकीचं गाणं तर प्रसिद्धच आहे मला लागलं पुण्याची उचकी. पण त्याहून बरं का इचकी नावाचा एक प्रकार आणलाय म्हणजे असं तो आवाज
1: झोंबतो
2: गारवा ही
1: झोंबतो गारवा
2: त्या लावणीमध्ये ही इचकी वापरली आहे.
1: त्याचबरोबर तुम्ही लावणीमध्ये झिलकरी जे झील जे असते ना त्याचे पण खूप छान
2: झिलचा सगळ्यात मोठा उत्तम वापर लावणी रामोनी केलाय. हे गाव नाव हे गाव लई
1: नारळ एक हौसपूर्व महाराज
2: त्यामध्ये
1: आणि या झिलकरांमधले त्यांना एक गायक पण निवडला पुढे त्यांनी या झिलकरांमध्ये वाघमारे
2: वाघमारेकडनं त्यांनी एक गाणे पिंजऱ्यामधलं पहिले जे आहे ना कुंड्या गावाची त्याच्याकडनं गाऊन घेतले त्यांनी. आता मला ते आपलं हिचकीचं एक आठवण गंमत सांगतोय मी तुम्हाला. हे जे हिंदी चित्रपटात याचा जो गाजलेला चित्रपट आहे सदवान आणि माधुरी दीक्षितचा
1: रामलक्ष्मण
2: नाही
1: हा
2: हिचकीच आहे ती रामांच्या हिचकीला तो हिचकीचा तो मॉडर्न प्रकार
1: आहे.
2: रोडावरची बाई करते ती काही सुशिक्षित बाई करते. इतकंच काय सध्या एक सिरियल चालू आहे कुठली तरी ओढार सोडून सासू सोडून किती बघा.
1: बर बर
2: टायटल मध्ये घेतलंय ना की बघा रामोनी सुरू केलेला आहे.
1: रामभाऊ लावण्यांचे जसे सम्राट होते लावण्या त्यांनी बेफाम केल्या सगळ्या लावण्या तसेच त्यांच्याकडे अनेक शास्त्रीय गायक देखील गायले होते.
2: म्हणजे खूप त्यांच्याकडे गायले तो
1: पंडित जोशी शोभा गुरुटू
2: त्यांना मगाशी मी याचा जो चित्रपट पहिल्या 25-15 वर्षात ते चाचपडत होते ना त्यावेळी दत्ता धर्माधिकारी यांनी त्यांना पतिव्रता नावाचा एक चित्रपट दिला होता त्यात सर्व शास्त्रीय गाणी होती.
1: बर
2: त्यात लक्ष्मीशंकर होती जोशी होते त्यांच्याकडनं गाणी त्यांनी लावून घेतली होती. पण नंतर सुद्धा बरं का त्यांनी वसंतराव देशपांडे आहेत छोटा धर्मरू आहे रामदास कामत आहेत प्रबंध कार्यक्रम आहे शोभा गुरुकडनं त्यांनी गाणं लावून गाऊन घेतलेलं आहे
1: टिकल्या पानाचं
2: टिकल्या पानाचं बघून पंडित आहे फैयाज आहे आणि गुलाम मुस्तफा खान जे आहेत ना त्यांच्याकडनं सुद्धा गाणं गाऊन घेतलंय. असं त्यांनी अनेक अहो रामांनी प्रयोग खूप केले त्यांनी बरं का त्यांनी अनेकांना प्रथम संधी दिली
1: आहे.
2: तुम्हाला सांगतो सुरेश वाडकर हा रामोनी आणलेला आहे उत्तरा केळकर ते जे सत्यम शिवम सुंदर गाणं आहे
1: तिथं
2: पहिलं गाणं तिथं त्यांनी पुष्पा पागधरेला त्यांनी आणलेलं
1: आहे सोमवाड्यामध्ये
2: चंद्रशेखर गाडीला त्यांनी आणले सोहा जोशी तिला आणलेलं आहे अशा खूप नंतर अलीकडे जो होता जयशिंग कुलकर्णी किंवा आणि खूप आहेत असे नवे गायक अनेकांना त्यांनी संधी दिली
1: आहे. 65-70 त्यांचे बरेच सिनेमे आले होते पण त्यांच्या
2: 65-70 हा त्यांचा वैभवचा काळ म्हणजे 75 म्हणजे सोमवार्या आणि 71-72 चित्रपट आहे.
1: पण म्हणजे तेच कळसात ध्यास जो गाठला त्यांनी तो 72 साली शांताराम बापूच्या पिंगाळू या पिंगाळ्यामध्ये तब्बल 10 जणी होते पिंगाळामध्ये आणि या 10 जणाला असं म्हणजे त्यांनी 100 साली लावल्या होत्या आणि आपल्या 10 निवडच त्यांनी शांताराम बापूंनी स्वीकारल्या होत्या. आणि जसं 50-च्या दशकामध्ये गदिमा राजा फ्रान्सिस आणि सुधीर फडके अशी त्रयी होती तशी या काळामध्ये अनंत माने जगदीश खेबुडकर आणि रामकरण अशी एक त्रयी तयार झाली होती. यांच्या बऱ्याचशा मानेंच्या बऱ्याचशा सिनेमाला कर्मांचं संगीत होतं आणि गाणी खेबुडकरांनी लिहिली होती आणि हीच त्रयी आपल्याला पिंजरामध्ये दिसते. तर आता आपण पिंजरामधल्या गाण्याबद्दल बोलूयात आपण.
2: हो काय तुम्ही जी त्रयी सांगता ना त्यात गंमत अशी आहे बाबूजींना म्हणजे सुधीर फडक्यांना गदिमान सारखा प्रतिभा संपन्न कवी मिळालाय गीतकार मिळालाय तोच प्रकार इकडे झाला आहे. रामोहन सुद्धा खेबुडकरांसारखा तितकाच प्रतिभा संपन्न गीतकार मिळाला.
1: हो खरं
2: आणि रामोहन ग्रामीण आणि लावणी प्रधान सगळं संगीत आहे.
1: हो बरोबर आहे.
2: आणि खेबुडकर त्यात अक्षरशः तयार होते अगदी.
1: हो हो हो बरोबर आहे.
2: आणि पिंजऱ्याच्या बाबतीत काय झालं माहिती का पिंजऱ्यात राम यांची जी पद्धत आहे ना शांताराम बापूंची ज्याला परिपूर्ण ज्याला म्हणतो ना आपण एखादं काम परिपूर्ण त्याला नेणं त्यात कितीही रिपिटेशन झालं किंवा वारंवार किती काही करावं लागलं तर या दोघांनी 10-10 चित्रपटाचं काम करावं एवढं काम केलंय.
1: खरंय अगदी खरंय अगदी खरंय.
2: त्यामुळे ते अक्षरशः म्हणजे ज्याला क्रीम म्हणतो ना असं साय
1: संगीत
2: झालंय एकच वेळेला 10-10, 12-12 घेत आहेत 10-12 वेळा गाणी चाली लागतायत त्यातली हे का ती का ती का याला विचारता आला इथं पण सगळा तो प्रकार असा याच्यात म्हणजे याला मंथन म्हणतो ना मंथन अक्षरशः मंथन करून हे संगीताचं दही किंवा संगीताचं लोणी वर आलेले नॉनिट वर आलेले त्यामुळे ते उत्तम संगीत आहे.
1: हो पिंजऱ्यामध्ये जसं लावण्या होत्या तसं सुधीर फडक्यांचं गाणं देखील होतं कशी नशीब आणि थट्टा अजून आणून
2: असं या गाण्याला बरं का सुधीर फडके अवेलेबल नव्हते.
1: हो
2: तर आणि लताच्या बाईंच्या बाबतीत असंच झालं होतं त्याही गाणार होत्या परदेशात पण शांतर बापूंनी थांबायची तयारी ठेवली. हे जे गाणं आहे कशी नशीब आणि थट्टा अजून माहिती ही शास्त्रीय तोडीच घेतो तोडीतलं गाणं येते
1: म्हणून तोडीतलं गाणं येते बरोबर.
2: आणि अप्रतिम ते गाणं फारच गाजलंय सगळीच नाही गाजली.
1: तुम्ही जसं उल्लेख केला लता मंगेशकरांचं गाणं होतं त्यामध्ये सतार आणि मला वाटतं हे वाजवण्यासाठी त्यांनी हरिप्रसाद दासरे आणि सतारसाठी हरिप्रसाद चौरसिया आणि शिव यांना बोलवलं होतं.
2: शिवकुमार शर्माला आणलं होतं.
1: हा
2: तुम्ही जर कुमावरी केली मर्जी महाल गाणं ऐकलं सगळे ते सतारीचे संपूर्ण
1: त्यामध्ये बरोबर
2: त्यामुळे भाईबाबांनी वाजवलाय तो केसी लॉर्डने वाजवलाय.
1: बरोबर.
2: आणि ते कानात ते जे गाणे त्यांची बासरीवर गाणे अख्खं ते हरिप्रसाद येतात
1: हरिप्रसाद चौरस
2: या मंडळीनं आणलं होतं.
1: आणि आपण
2: काय माहिती का मराठीमध्ये रामोणच्या काळामध्ये कमी कमी वादक असायचे त्यामुळे त्यांना लिमिटेड वाद्यांमध्येच बाह्यदी त्याच्यात संगीत करावं लागायचं. त्यामुळे हिंदीत जे कॉन्ट्रा मेलडी असतात ना किंवा सेकंड स्लॉचा प्रकार असतो म्हणजे दोन मेंदोळी आणून एकच सुरावट वेगळ्या पट्टीत त्यांना द्यायची त्याला सेकंड्स म्हणतात. असे प्रकार रामोनी कधीच केले नाही कारण 5-5, 6-6 वाद्यांवर काय करणार हो त्यामुळे हा प्रकार कमी पण तरी सुद्धा त्यांना प्रत्येक वाद्याची मर्यादा माहीत होती त्यामुळे त्यांनी सगळा विचार करून काय ना रामो हा प्रयोगशील आणि विचारी सांगितलं विचारवंत संगीतकार होता कुठल्या वाद्याचा कसा उपयोग करायचा याचं पूर्ण ज्ञान होतं त्यांना. त्यामुळे कमीत कमी वाद्यांमध्ये सुद्धा त्यांच्या ज्या सुरावटी आहेत ना त्या सुरेल आहेत.
1: हो हो हो हो
2: हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.
1: पिंजऱ्यामध्ये मला वाटतं इनॉम डॅनियल्स देखील त्यांच्यासोबत होते.
2: त्यांना त्यांचे असिस्टंट खूप पूर्वीपासून होते. फिल्मिस्तानमध्ये रामोजी जेव्हा काही चित्रपटांना संगीत दिलं होतं तेव्हापासून त्यांची मैत्री झाली आणि ते तेव्हापासून शेवटपर्यंत त्यांचे सहाय्य होते.
1: पिंजऱ्यामधलं आपण त्या पहिल्या गाण्याबद्दल सांगितलं तुम्ही वाघवाने ते गायलं होतं ते ग साजनी बाकी त्याच्या ज्या लावण्या होत्या या लावण्या उषा बहिणी गायल्या होत्या सगळ्या लावण्या आणि लता बहिणी एकच गाणं गायलं होतं त्यातलं
2: लता बहिणी एकच गाणं काय संपूर्ण रामोंच्या कारकिर्दीत जसे तेरा चित्रपट आहेत त्यात लताबाईंची मराठी फक्त 8 गाणी आहेत.
1: बरं,
2: पण हिंदी जो पिजरा आहे हिंदी
1: पिजरा
2: त्यात एका हिंदी चित्रपटात लताबाईंची 8 गाणी आहेत. पण रामोन ती खंत होती ते म्हणतात जगदविख्यात हा जो आवाज आहे तो त्याचा वापर मला करायची संधी कमी मिळाली याची मला खंत आहे असं म्हणायचे रामभाऊ. आणि रामोनकडे सुरुवातीला आशा खूप गायली आहे आणि नंतर उषा गायली.
1: त्याच्या काळामध्ये उषा गायली,
2: उषा पिंजरा किंवा सोमाऱ्या वगैरे ही जी गाणी पुढची सगळी उषाने गायली.
1: 70 च्या दशकातली सगळी उषा गायली गायली.
2: इतकी जवळ 120 गाणी आहेत आशाची आणि उषाची जवळ 100 गाणी
1: आहेत.
2: अशा त्या हळूहळू उषाने गाणी गायली
1: त्यांच्याकडे. त्यानंतर परत ब्रेक घ्यायला लागेल आपल्याला. आता ब्रेक शेअर झाली आणि ब्रेक नंतर आपण रामभाऊ कदम यांच्या पिंजराच्या नंतरचे जे सिनेमे होते याबद्दल तर बोलणारच आहोत. पण मला मुख्य विचारायचं आपल्याला तुमचं रामभाऊंची जी मैत्री होती तुम्हाला जो सहवास लागला त्यांचा त्याबद्दल आपण. तर श्रोत्यांना तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आपला कार्यक्रम आहे बात पुराणी बडी सुहानी.

0: और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंबर पुनः का स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी, मैं धनंजय कुलकर्णी। मित्रों, तुम्हें ट्यून के लिए 107.8 रेडियो पुनेरी आवाज। मित्रांनो, आपल्या रेडिओच्या वतीनं आणि युनिसेफच्या वतीनं ज्या स्पर्धा आपण मागच्या 15 दिवसांमध्ये घेतल्यात त्याचे निकाल आता लागायला सुरुवात झालेली आहे आणि आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या नंतर वेगवेगळ्या स्पर्धांचे निकाल आपण सांगत आहोत आणि लवकरच तुमच्यासाठी आपण डॉक्टर तुमच्या भेटीला अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू करत आहोत। तेव्हा तुम्ही ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, आज 28 ऑगस्टला राम कदम, संगीतकार राम कदम यांचा जन्मदिन आहे। त्यानिमित्ताने आपण ख्यातनाम ज्येष्ठ चित्रपट लेखक मधु पोद्दार यांच्यासोबत बोलतो आहोत। मधु पोद्दार सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी पिंजरापर्यंत त्यांचा कालखंड बघितला होता। पिंजराच्या नंतर देखील त्यांच्या अनेक उत्तम उत्तम सिनेमे होत होते, ज्यामध्ये चंदनाची चोळी अंगण जाई सारखा सिनेमा असेल किंवा हळू कुंकू असेल किंवा मग तुम्ही मगाशी केला सुशीला असेल, हे त्यांचे सिनेमे होते। तर या पिंजरानंतरच्या कालखंडाबद्दल काय सांगाल तुम्ही?
2: रामभाऊंना जे अवॉर्ड्स मिळाले ना,
1: हो
2: पिंजरच्या नंतर मिळाले, ते खरं मिळालं असतं, पण पिंजरा हा चित्रपट शांतारा मापणी स्पर्धेसाठी दिलाच नाही। त्यावर रामभाऊ म्हणायचे की तो जो दिला असता तर एक गाडी न्यावी लागली असती अवॉर्ड
1: सगळेच
2: अवॉर्ड त्याला मिळाले असते, पण रामभाऊ शांतारा मापणी तो दिलेली आहे। पण म्हणजे मी त्या वर्षी बरं का रामभाऊंनाच पुरस्कार आहे एकदा दिवसाचा, त्यानंतर त्यांना सुगंधी कट्टा, त्यांनी स्वतःच काढलेला चित्रपट आहे,
1: हो सुगंधी कट्टा बरोबर।
2: रामभाऊंना निर्मितीची फार हौस होती बरं का, म्हणजे सुगंधी कट्टा किंवा चोरीचा मामला,
1: हो हो
2: बरं का, हे तर त्यांनी साहेब मामांचे जो चिरंजीव होते बाबासाहेब फतेलाल त्यांच्यावर काढले, पण पुढे सुद्धा त्यांनी घर जेजुरी जेजुरी आणि पवळा प्रदर्शित अर्धवट राहिला, पण अशी निर्मिती केली त्यांना फार हौस होती। त्याचं कारण असं आहे प्रभात मध्ये तुम्हाला ए टू झेड चित्रपटाचं सगळं ज्ञान होतं,
1: हो
2: रामांना सगळं संकलन सगळं ज्ञान होतं रामांना, त्यामुळे मग इच्छा होते माणसाला चित्रपट काढायची। आता रामांचे आपले हे पुढचे जे चित्रपट आहेत त्याच्याविषयी बोलताना त्याच्या आधी मी रामांची काही वैशिष्ट्य सांगतो। रामांनी बरं का 113 चित्रपटांना म्हणजे जास्तीत जास्त चित्रपटांना संगीत दिलं, यशस्व गायक जवळजवळ 114 गायक त्यांनी आणले। त्यांचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी रेकॉर्डिंग कधीही कॅन्सल केलं नाही।
1: बापरे,
2: हो रेकॉर्डिंग कधी, याचं कारण असं ते म्हणायचे मराठी चित्रपटाचं बजेट आधीच कमी, प्रोड्युसर तसा पैसे कमी असतात त्याचं नुकसान होऊ नये ही त्याच्या मागची भावना। याचं काय झालं, लता मंगेशकर सोमवारातल्या गाणं लता वगैरे गाणं आणत होत्या,
1: पैसे
2: ऐनवेळी आलं नाही, तेव्हा त्यांनी पुष्पा पारखेला बोलवलंय, तिच्याकडनं गाणं गाऊन दिलं, ते म्हणजे राया मला
1: पावसाळ्यात।
2: एकदा चंद्रशेखर गाडीवर एक गाणं गाणार होता, बाईबी होई चित्रपटातलं आली आली का भागा होई, येणार होता अफगाणी ती लेट झाली, पण ते एका तासासाठी राजकमल स्टुडिओ बुक होता, तेवढंच ते गाणं याला उशीर झाल्यामुळे रामांनी स्वतःच्या आवाजात ते बुक गाणं गाऊन टाकलं आली आली ग भागाबाई, नाही तर गाणं होतं, मग त्यांनी रेकॉर्डिंग कधीही कॅन्सल केलं नाही ही त्यांचं वैशिष्ट्य आहे। तर तुम्ही मला सांगितलं एका दिवसात जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करणं, 16 गाणी त्यांनी रेकॉर्ड केली
1: आहेत।
2: अजून एक त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हिंदीतले भले भले गायक त्यांनी वापरले, म्हणजे महेंद्र कपूरला त्यांनी आणले वैभवमध्ये, महेंद्र कपूरला एक रुपाई दिली होती, मंदारे त्यांनी वापरलाय, नरेंद्र चंचल कुणी वापरलाय पण यांनी आणलाय, म्हणजे प्रीती सागरची गायिका आहे तिला त्यांनी आणलंय, वाणी जयरामला त्यांनी वापर केलाय, सुंदर गाणं आहे वाणीमध्ये आपलं, आणि भूपेंद्रला सुद्धा त्यांनी आणलंय, फरा गावच्या ते दगड्यात एक गाणं होतं भूपेंद्रचं, अजून खूप आहे असे सगळे हिंदीतले गायक त्यांनी आणले, पण त्यांनी अजून एक फार मजेदार प्रयोग केला ते म्हणजे अभिनेत्यांकडनं गाणी गाऊन घेतली, अरुण सर नाही करणं आता ते एक आजारांसारखं किंवा आजाराची संसार सुखाचा करणं अभंग सोडी म्हणतात, अरुण सर नाहीच्या आवाजात आहे, उषा सावंतकडनं गाणी गाऊन घेतली त्यांनी, मुखापोट ढेबेवाडीमध्ये जी गाणी आहेत ना माय माझी, मग अशी उल्लेख केला माय माझी हंसावर बसली बैसली, ही सगळी गाणी उषा सावंतने गायली, किंवा पारत नावाचा चित्रपट होता त्यात न्यूटन हिरोईन होती मराठी चित्रपटाची, तिने गाणी गायली, राजा वसई आणि शंकर घाणेकर यांच्याकडनं सुद्धा त्यांनी छोटी छोटी गाणी गाऊन घेतली
1: आहेत
2: हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि रामबनवर जरी लावणीचा शिक्का बसला ना तरी शास्त्रीय याचा भरपूर त्यांनी वापर केलाय.
1: खूप केलं खूप केलं.
2: ते म्हणायचे विनोदाने माझ्या यांच्यातलं विनोद म्हणजे माझ्या लावणीचा शिक्का बसला पण मला पहिला जो पुरस्कार मिळालाय तो शास्त्रीय गाण्याचा मिळालाय. चंद्रप्रीतीचं नावाच्या चित्रपटात मूर्तिमंत भगवंत भेटाला असं गाणं होतं मालकंस रागातलं माझ्या वतीने गायलेलं तर त्याला सुरसिंगर पुरस्कार मिळालाय रामांना. हा तो पहिला त्यांचा पुरस्कार आहे. रामांचा बरं का सांगतो पुरस्कारच्या बाबतीत त्यांचं म्हणणं असं होतं बरं का की हे पुरस्कार वगैरे मिळाले हे ठीक आहे म्हणजे पण माझा खरा पुरस्कार कुठला रामो म्हणायचं बरं का तर सिनेमा बघून सिनेमा संपल्यावर बाहेर येताना

0: या सगळ्याबद्दल काय सांगाल तुम्ही? रामकदम कसे होते, माणूस म्हणून कसे होते, मित्र म्हणून कसे होते?
1: काय झालं, मी स्टेट बँकेत होतो
0: बर,
1: आणि स्टेट बँकेत मी ऑफिसर असताना आमच्याकडे आकाशवाणीचा अकाउंट आला, पुणे आकाशवाणीचा
0: बर,
1: पुणे बँकेतून आमच्याकडे आला
0: बर,
1: आणि मग त्यामुळे आम्ही तलावंत यायला लागले.
0: ओके,
1: त्याच्यावर आंबव आले, खूप जण आले, पण रामोजी आमची जरा ओळख झाली चांगली
0: बर,
1: कारण गप्पा मार्गा वळताना रामोजीच्या लक्षात आलं की मला त्यांच्या चित्रपटात खूप इंटरेस्ट आहे आणि माहिती पण आहे
0: बर,
1: तर त्यांनी मला घरी बोलवलं, अशी आमची ओळख झाली
0: बर.
1: आणि नंतर मला वाटलं आपलं यांच्यावरली हवं म्हणून अशी ती सुरुवात झाली. आणि मुख्य म्हणजे रामू दिसायला कसे होते, तर ते काळे झाले होते, नीट एकटे राहायचे, ते उत्तम कपडे असायचे त्यांचे, ते म्हणजे मी तरुण वयात सुटाफुटाचा प्रचंड शोक केला, अतिशय भारी कपड्याचे सूट ठेवलेत. मला जेव्हा भेटतो रामभाऊ तेव्हा पांढऱ्या कपड्यात होते ते,
0: हो बरोबर,
1: ते म्हणजे मी पांढऱ्या कपड्याचा शोक शांताराम बापूंकडनं घेतलाय.
0: हो हो हो बरोबर.
1: आणि खूप जरा म्हणजे नरगिस, राजकपूर किंवा शांताराम बापू ही जी मंडळी लता मंगेशकर, त्यांना पांढऱ्या कपड्याचा फार सोस आहे असं मलाही लागला म्हणले शांताराम बापूंमुळे. त्यामुळे ते मला भेटले ना तेव्हा पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, नेपाळी वाड्याच्या शोरूमच पांढरी टोपी होती, तर काय त्यांचा तो पॅन्टचा पट्टा सुद्धा पांढरा होता आणि सॅन्डल सुद्धा पांढरे होते.
0: बापरे.
1: त्यांना मी त्यांना म्हटलं रामभाऊ, मी तुम्हाला रामभाऊ म्हटलं चालेल ना, आता म्हटलं माझे सगळे मित्र मला रामभाऊ म्हणतात, त्यांचे नातेवाईक आणि घरातली मंडळी त्यांना दादा म्हणायचे, गायक आणि घट मंडळी त्यांना अण्णा म्हणायचे
0: बर,
1: असं प्रकार होते, त्यांना रामभाऊ म्हणायचो. त्यांना सिनेमा व्यतिरिक्त आमच्या गप्पाही व्हायच्या, त्यांना छंद त्याच्या घरात थर्मोकोलच्या अनेक मॉडेल्स त्यांनी तयार केले होते, बंगला किंवा एखादं चाळ, थर्मोकोल बरं, त्यांना एक छंद होता
0: बर.
1: आणि अजून एक छंद म्हणजे सिगरेटचे पाकिट असतात ना, प्रचंड सारखं अग्निवत्र चालूच असेल त्यांचं, सिगरेटच्या पाकिटांची वस्तू करायलाही त्यांना फार छंद होता
0: बर.
1: माणूस आस्तिक होता, आस्तिक
0: बर,
1: म्हणजे देवावर विश्वास प्रचंड, पण त्याहून अधिक त्याच्या दर्गावर फार विश्वास होता
0: बरोबर.
1: ते मिरजे जे होते, मिरजेला तो शमना मिराचा जो दर्गा आहे, त्या दर्ग्यावर त्यांची प्रचंड भक्ती होती. आणि सुदैवाने त्यांच्या वाड्यामध्ये एक छोटा दर्गा होता, आणि मी त्यांच्या घरी गेलो ना तिथे मला हाताला धरून त्या दर्ग्याचं दर्शन घ्यायला पाहिजे, आणि घरातून बाहेर पडता ना हाताला धरून या इकडे या म्हणून दर्ग्याला मला नमस्कार करायला लावायचे अगदी.
0: म्हणजे खऱ्या कलावंताला खरं धर्माचं कुठलं बंधन
1: नाही ना, काय धर्माच्या पलीकडचा माणूस होता,
0: धर्माच्या पलीकडचा माणूस होता बरोबर,
1: अगदी अगदी अगदी. आणि त्यांचं त्या शंभामिळा दर्ग्यावर एवढं प्रचंड प्रेम होत की जवळ 36-37 वर्ष ते किंवा जास्तच तो त्याच्या समारंभाला त्यांचा दर्ग्याचा कार्यक्रम असतो उत्सव, नोव्हेंबरच्या सुमार काहीतरी मुस्लिम पद्धतीच्या महिन्याप्रमाणे तो कार्यक्रम असतो, साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येत होतो, त्यांनी कधीही चुकवला नाही. एकदा पिंजऱ्याच्या संगीताच्या वेळी अशी वेळ आली की ना तो कार्यक्रम चुकवावा लागेल की काय, त्यांनी शांताराम बापूंना सांगितलं की मला तिकडे जायचंय, आणि शांताराम बापू रजा देत नव्हते, तर हे म्हणाले मी कुठल्याही परिस्थितीत जाणार दर्ग्याच्या उत्सवाला, तेव्हा शांताराम बापूंनी त्यांना सांगितलं जाताना तुमचा सगळा हिशोब करून जा, सगळे पैसे घेऊन जा, लता मंगेशकरच्या गाण्याचं रेकॉर्डिंग व्हायचं होतं
0: बर,
1: असा प्रसंग आहे. आणि ते गेले मग म्हणजे पिकरा सोडून गेले रामभाऊ, हे माझ्या शरीरात लिहिलंय मी, कोणाला माहिती आहे फारसं आहे, पण रामभाऊ जेव्हा दर्ग्याला गेले सगळा उत्सव करून परत आले त्यांना माहिती आहे आता पिंजरा आपला चित्रपट गेला. आणि शांताराम बापू असे होते ते नवीन संगीतकार घेऊन अख्खा चित्रपट पुन्हा त्यांनी गाणी सगळी पुन्हा करतील असे ते होते. पण घरी ते आले मिरजेच्या त्या दर्ग्याचा उत्सव, घरी तार आली होती की शांताराम बापूंची तार होती, ताबडतोब बोलवले म्हणून किरणची तार होती, बापूंनी ताबडतोब बोलवले, आणि ते सगळा राग लोक विसरून बापूंनी त्यांना बोलवलं, आणि ती गाणी परत लताबाईंचं गाणं परत करून घेतलं, बापूजींचं गाणं करून घेतलं, असा इतिहास आहे. दर्ग्यावर एवढं प्रेम होतं
0: बर.
1: आणि मला ते म्हणाले माझे तुम्ही असे मित्र आहात की मी तुम्हाला दर्ग्याला नेणार
0: बर बर बर, तुम्हाला घेऊन गेले होते तिथे,
1: मला दर्ग्याला घेऊन गेले एका खोलीत, आम्ही तिथे काय लॉजचं नाव सुखम निवास नाव होतं लॉज आहे त्याच्या समोर
0: बर,
1: ते म्हणजे माझी ठरलेली कॉर्नरची खोली असते, त्या खोलीत आम्ही दोघं उतरलो होतो. इव्हन तिथे या छोटू म्हणजे या हिरवणची राहते बहीण सर्वती राहण्या होत्या अजून बरीच म्हणजे त्यांची माझी

0: करून दिली, त्यांच्या शेजारी मला बसवलं त्यांनी.
1: बरोबर.
0: तो कार्यक्रम सगळा मी पाहिला. पहाटे जेव्हा आम्ही रामभाऊंनी मला आम्ही दोघं गेलो पहाटे एक दोन तीन वाजता कार्यक्रम संपून खोलीवर, ते काय झालं त्यांनी एक कॉट होती आणि एक्स्ट्रा गाडी आणायला सांगितली होती त्यांच्या मालकाला. तो कोहरा विसरून गेला होता. आता दोन वाजता कुठे त्याला सांगणार. तर रामभाऊंनी ती गाडी उचलून खाली टाकली आणि कॉटवर साधी सतरंजी होती त्यावर ते म्हणले पोटदार नाही कॉटवरची खालची सतरंजी खाली टाकली. दादर मला म्हणजे तुम्ही इथे झोपायचो मी खाली झोपला.
1: अरे बापरे.
0: माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं.
1: खरोखरच
0: मोठा माणूस
1: आहे
0: ते म्हणाले नाही मी तुम्हाला आणले आणि तुम्ही माझे पाहुणे
1: अतिथी देव
0: तुमचा मान मी ठेवणार आणि तुमचा हे तुमचा हा काही आहे याच्यावर.
1: केवढी मैत्री आणि केवढं तुमचं भाग्य मोठं आहे की तुम्हाला रामभाऊं सारखा मित्र लावला त्यामध्ये. आणि हे पुस्तक तुमचं जेव्हा आलं होतं सुरुवातीला वेगळ्या नावाने आलं होतं रामभाऊ तेव्हा हयात होते का त्यावेळेस?
0: नाही नव्हते नव्हते. रामभाऊ मध्येच गेले पण जवळजवळ सगळं कथन झालं होतं. बरं झालं होतं. आणि मग मला थोडं इतरांना त्यांच्या अनेक वादकांना आणि गीतकारांना भेटून इथे लेख सुद्धा त्या पुस्तकात घेतले. आणि त्या पुस्तकाला मला महाराष्ट्र सरकारचा उत्तम चरित्राचा पुरस्कार आहे.
1: वा वा नाही खरोखर ते चरित्र अतिशय सुंदर झालेलं आहे तुमचं आणि रामभाऊ कदम यांच्याबद्दल खरं तर जितकं बोलावं तितकं कमी आहे की प्रचंड प्रतिभेचा हा संगीतकार होता. गाण्यातले सगळे प्रकार त्यांनी हाताळले होते. अनेक तुम्ही जसं सांगितलं तसं हिंदी चित्रपटातले अनेक गायक त्यांनी मराठीच्या रसिकांसाठी आपल्या संगीतात आणले होते त्यांनी आणि या सगळ्यातून एक मोठा कालखंड त्यांनी निर्माण केला होता. जसं तुम्ही म्हणतात की सुधीर फडकेंचं पहिलं युगत आणि दुसरं युगत रामभाऊंचं आणि रामभाऊंच्या याच्यामध्ये त्यांनी चित्रपट निर्मिती देखील केली त्या काळामध्ये आणि गाण्यातले सगळे प्रकार त्यांनी हाताळले. तुम्ही जसं म्हणाल अगदी लोकसंगीतातले सगळे प्रकार एवढे हाताळलेलं कुठला संगीतकार कदाचित नसावा दुसरा.
0: नाहीये नाहीये नाहीये. आणि रामभाऊंमध्ये अजून खूप सांगता येईल. मुख्य म्हणजे माधवकर जसे मी सांगितलं की मराठीत अजून एक विक्रम म्हणजे जास्तीत जास्त चित्रपटांना राम कदम आणि जगदीश शेपूरकर 66 चित्रपट केले त्यांनी.
1: युती मोठी होती त्यांची.
0: एवढे चित्रपट कोणाचे पण नाही
1: आहेत. बरोबर.
0: सोमवारच्या वेळी अजून एक त्यांनी प्रयोग केला होता सांगायचा राहिला माझा.
1: हो सांगायला.
0: जयवंत कुलकर्णीला ठरलं की दादांची गाणी जयवंत कुलकर्णी गाणार तर रामांच्या डोक्यात असा विचार आला की हिंदी चित्रपटात राज कपूरची गाणी जेव्हा मुकेशजी गातो तेव्हा तो राज कपूर गातोय असं वाटतं आपल्याला
1: वाटतं. बरोबर.
0: मराठीत का असं होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं जयवंत कुलकर्णी रेकॉर्डिंग केली दादा हजर राहणारच होतं तर त्यांनी सांगितलं की जयवंतला सांगितलं की आपण एखादं वाद्य लावून घेतो ना तसा मी तुझा आवाज लावून घेणार आहे. तर म्हणजे काय करणार आहे तर दादा आणि तू दोघांनी गप्पा मारायच्या आणि गप्पा मारताना दादा त्यांच्या आवाजात बोलणार तू दादांच्या आवाजात बोलायचा प्रयत्न करायचा. दादा जसे बोलतात ना त्या आवाजात बोलायचा प्रयत्न कर. 5-10 मिनिटं झाली मला जेव्हा लक्षात येईल तुझा आवाज दादांसारखा लागलाय मी तुला सांगेन. आणि तसाच एक 5 मिनिटातच जयवंतने दादांसारख्या आवाजात तो नकलाकार होता तो फक्त त्या आवाजात त्याने तसा आवाज लागला त्याचा म्हणजे आवाज लावून घेतला त्यांनी.
1: आणि मग कायदे सुखू बोला
0: आणि कायदे सुखू आणि ही दोन्ही गाणी जी येतात सोमाऱ्यातली काय जमाऱ्यामध्ये त्यामुळे तुम्हाला ती गाणी जेव्हा आपण ऐकतो ना आपल्या डोळ्यापुढे दादाच येतात.
1: हो हो हो हो
0: हे असं आहे. आणि रामभाऊ मैत्रीला इतके चांगले होतो मला चित्रपटाचं सेटिंग असतं ना सेटिंग
1: हो हो
0: ते बघायला मिळालं त्याच्यावर. बिजली नावाचा चित्रपट होता.
1: हो बिजली
0: सेटिंग मला बघायला मिळालं.
1: हो हो हो बरोबर.
0: हा असं आहे.
1: ते खरोखर तुमचं खूप मोठं भाग्य आणि तुम्ही
0: नशीब
1: मोठं की रामभाऊंसारखा तुम्हाला सहवास लागला त्यांचा आणि त्यांच्यावर एक उत्तम पुस्तक तुम्ही केलेलं आहे आणि या पुस्तकाला पुरस्कार देखील मिळाला. आणि आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आता रामभाऊंची शताब्दी होऊन सुद्धा आता 4 वर्ष झाले जन्मशताब्दी होऊन सुद्धा आणि अशा वेळेला आपण रामभाऊंची आठवण काढतो. रामभाऊंच्या फॅमिलीशी तुमचं खूप चांगलं त्यांचा संबंध तुमचे आहे त्यांच्या पुढच्या पिढ्यांशी पण तुम्ही हे केलेलं आहे. रामभाऊंच्या नावाने जे पुण्यात पुरस्कार वितरण होतात त्याच्यात सुद्धा तुमचा सल्ला तिथे सूर्यधार्य मानला जातो. अशा प्रकारे एका वेगळ्या म्हणजे तुमचं क्षेत्र वेगळं बँकिंग क्षेत्र आणि हे संगीत क्षेत्र केवळ संगीत हा धागा तुम्हाला एकत्र घेऊन आला आणि रामभाऊंबद्दल तुम्ही अतिशय छान

नमस्ते, मी शैला भिसे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। मित्रांनो, मी बोलत होते कर्मश्रेष्ठ की भाग्यश्रेष्ठ याबद्दल, आणि हा आपला भाग तिसरा आहे। भाग दुसऱ्यामध्ये आपण बघितलं की काय काय वेळेला की खूप सच्चाईने सफाईने आपण वागलो तरी पण आपल्याला खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं, आणि जे वाईट मार्गाने काम करतात त्यांना खूप त्यांचं जीवन खूप सुखी असतं किंवा ते खूप मजा करत असतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा कुठला ईश्वराचा न्याय आहे। तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते की दोन व्यक्ती होत्या, एक बेईमान होता आणि एक इमानदार होता। ते रस्त्यामधून चालले होते, अचानक त्यांना रस्त्यामध्ये एक पॉकेट सापडतं। तर तो बेईमान असतो तो पटकन उचलतो आणि बघतो, तर त्याच्यामध्ये त्याला 1000 रुपये दिसतात। तर इमानदार व्यक्ती पण त्याच वेळेला बघतो, तर तो म्हणतो ठीक आहे आता तू पण बघितलं आहेस तर आपण हे दोघं बरोबर बरोबर वाटून घेऊया, 50-50 करूया। तर तो इमानदार व्यक्ती म्हणतो की माहीत नाही, ज्याचं पडलं असेल त्याचा मे बी आज पगार झाला असेल, आणि जेव्हा तू रस्त्यातून चालला असेल तेव्हा ते हे पडलं असेल, बिचारा किती दुःखी होत असेल आणि माहीत नाही तो काय काय विचार करत असेल। असू शकतं की त्याने पोलिसांमध्ये पण कंप्लेंट दिली असेल। आपण असं करूया की आपण पोलिसांना देऊया, मग आपल्याला खूप सारे दुवा मिळेल। तर बेईमान म्हणतो जर त्याच्या नशिबात असतं ना तर हे पॉकेट पडलंच नसतं, आणि हे पडलंय आणि ते आपल्याला मिळालंय, आणि आपल्या आधी कुणालाच नाही मिळालं, याचा अर्थ ते आपल्याच नशिबामध्ये आहे, मग याचा प्रसाद म्हणून आपण स्वीकार करायला पाहिजे। आता त्याच्या नशिबातच नसेल नाहीये तर पोलिसांकडून देऊन पण काय फायदा, ते पण आपसमध्ये वाटून घेतील तर त्याला मिळणारच नाही तसं पण। आणि आपण कुठे चोरी करायला गेलोय, आपल्याला तर असंच मिळालंय, आणि ह्याच्या पर्समध्ये तर कुठला ऍड्रेस पण नाहीये, ऍड्रेस असता तर आपण जाऊन दिलं असतं, म्हणून जे मिळालंय ते आपण घेऊया ना प्रसाद समजून। आता तुला नको असेल तर तू मला सांग, मी सगळे पैसे माझ्याकडे ठेवायला तयार आहे। आता हे सगळं दृश्य ना देवता बघत असतात, आणि जेव्हा इमानदार जो असतो तो थोडा पुढे जातो आणि त्याच्या पायामध्ये काटा रोखतो। तर बेईमान व्यक्ती म्हणतो बघ इमानदारीचं फळ तुला काय मिळालं, तुझ्या पायामध्ये काटा रोतला, बघ बेईमान असलं तर असं पर्स मिळतं, हे आजच्या दुनियाचा हिशोब आहे। तर जेव्हा हे देवता बघत असतात त्यांना खूप वाईट वाटतं की जो इमानदार आहे त्याला काटा लागलाय आणि जो बेईमान आहे त्याला पर्स मिळतंय। हा जरूर चित्रगुप्त ना काहीतरी गडबड करत आहे हिशोब ठेवण्यामध्ये। मग सगळे देवता काय करतात, ईश्वराकडे जातात आणि त्यांना मनुष्या लोक मध्ये जे दृश्य बघितलं त्यांनी ते सगळं सांगतात, आणि सांगतात की चित्रगुप्तांनी ना काहीतरी गडबड केली आहे। तर ईश्वर म्हणतात की नाही, चित्रगुप्त तर कधीच गडबड करत नाही। मग त्यांनी जे दृश्य सांगितलं की इमानदार व्यक्तीच्या पायामध्ये काटा रुतला आणि जो बेईमान होता त्याला पर्स मिळालं, तर त्यामुळे त्यांच्या संतुष्टीसाठी ईश्वराने चित्रगुप्ताला बोलवलं आणि त्याला सांगितलं की ह्या दोन व्यक्तींचा लेखाजोखा घेऊन ये। तर काय पाहिलं की जो बेईमान व्यक्ती होता ना तो पहिले खूप इमानदार होता आणि त्याला त्याच्या इमानदारीचं फळ म्हणून फार मोठी प्रारब्ध मिळणार होती, कारण त्याने खूप चांगले कर्म केले होते त्याच्या जीवनामध्ये। पण जेव्हा त्याचे प्रारब्ध त्याला मिळणार होती तेव्हा त्याची एक अंतिम परीक्षा घेण्यात आली आणि त्या अंतिम परीक्षेमध्ये त्याने त्याचं धैर्य सुटलं आणि तो इमानदारीचं जीवन सोडून बेईमानीचं जीवन जगायला लागला। मग त्यामुळे त्याची प्रारब्ध जी खूप काही मिळणार होती ती थोडी थोडी थोडी होत त्याला एक पर्स म्हणजे 1000 रुपये मिळाले। तर त्यामुळे तो काय म्हणाला, हे आपल्या नशिबात आहे आणि ह्याचा आपण स्वीकार केला पाहिजे। तर त्याच्या नशिबात काय होतं, फार मोठी प्रारब्ध होती, परंतु जेव्हा त्याची अंतिम परीक्षा घेण्यात आली तेव्हा त्याचं धैर्य संपून गेलं होतं आणि त्यांनी बेईमानीचा रस्ता पकडला होता, त्यामुळे ते जे त्याला मिळणार होतं ते मिळालंच नाही आणि शेवटी त्याला गिफ्ट म्हणून किंवा प्रारब्ध म्हणून फक्त 1000 रुपये मिळाले। आता बघूया इमानदार व्यक्तीबाबत काय होतं ते। इथे घेते मी एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते। तर आपण गोष्ट ऐकत होतो इमानदार आणि बेईमान व्यक्तीची। तर जो इमानदार व्यक्ती असतो तो पहिला खूप बेईमान असतो आणि त्या बेईमानीची शिक्षा म्हणून त्याला खूप मोठी अशी सजा होणार असते, पण त्यालाही अंतिम संधी देण्यात येते सुधारण्याची आणि त्या संधीचा तो फायदा घेतो आणि सुधारतो। त्यामुळे त्याच्या इमानदारीचं फळ म्हणून त्याची जी सजा आहे, शिक्षा आहे, ती कमी कमी होत जाते आणि फक्त शेवटी त्याला एक काटा रुततो। तो हा जो काटा रुतला आहे त्याच्या इमानदारीचं फळ नव्हतं, तर पूर्वी जन्माच्या बेईमानीचं फळ होतं। आणि जे 1000 रुपये मिळाले बेईमान व्यक्तीला ते त्याच्या पुण्यकर्माचं फळ होतं। म्हणून जे म्हणतात ना की हा बेईमानीप्रमाणे जीवन जगले तर मजा असते, पण ही मजा खूप थोड्या वेळेची असते। जसं जसं आपलं पुण्य क्षीण होत जातं तसं तसं मग भोगण्याभोगण्याची वेळ येते आणि ती खूप भयानक असते। त्यामुळे म्हणतात ना की कर्माची गती ही खूप गुह्य आहे। आता हा प्रश्न येतो, जर आपल्याला मनुष्याचा जन्म येतो घ्यावा लागतो तर आपण किती जन्म घेतो? तर असं शास्त्रात सांगितलं 84 लक्ष। आता इथे लक्षाचे दोन अर्थ होतात, लक्ष म्हणजे लाख पण आणि दुसरा अर्थ आहे जन्म। आता फक्त 84 जन्म म्हटलं तर त्याचा हिशोब द्यावा लागेल आणि ह्याचं ज्ञान तर विश्वामध्ये कुणाकडेच नाही आहे की 84 जन्माचं हिसाब कसा देणार। म्हणून म्हणतात की जसं कर्म करू त्या योनीमध्ये आपला जन्म होईल, त्यामुळे हिशोब देण्याची गोष्टच नाही। परंतु हे कालचक्र जे आहे हे 5000 वर्षांचं आहे आणि ह्या 5000 वर्षांमध्ये आता जर आपण 84 लाख जन्म घेतले तर प्रत्येक जन्मामध्ये आपली आयु किती असेल ह्याची काय मॅचिंगच नाही। आणि जर 84 जन्म म्हटलं मग त्याचा हिशोब काय आहे? तर आपण म्हणतो की 4 युग आहेत आणि 5000 वर्षांमध्ये 4 युगामध्ये किती जन्म घेतले जातात हे ह्याचं ज्ञान आपल्याला ईश्वर येऊन देतात। आणि ईश्वराने सांगितल्याप्रमाणे हे कालचक्र हे 5000 वर्षाचं आहे। आणि आता आपण जर वर्तमान समय जर आपण बघितलं तर मनुष्याची आयुष्य किती आहे? आता बघाल तर आपण म्हणू 50-60 वर्ष आहे, ठीक आहे। आपल्या पूर्वजांचं आयुष्य किती आहे? आपण सांगू 60-70 वर्ष आहे। त्यांच्या पूर्वजांचे आयुष्य किती होते तर आपण म्हणतो 90-100 वर्ष आहे। आणि त्यांच्या पूर्वजांचे आयुष्य किती आहे तर ते आणखीन आयुष्य छान जगत होते। पण आता जर आपण बघितलं की त्यावेळेला तर मेडिकल एवढं ऍडव्हान्स पण नव्हतं, तरी पण त्यांचं आयुष्य किती छान होतं, सुखी होतं, समाधानी होतं। आणि आजच्या जगात आपण पाहू तर इतकी मेडिकल ऍडव्हान्स आहे तरी पण आपलं आयुष्य किती छोटं आहे। तर असं का आहे? कारण मनुष्यामध्ये विल पॉवर, आत्मविश्वास खूप कमी आहे। थोडं पण काय झालं ना तर सहन होत नाही, आत्मविश्वास निघून जातो आणि खूपच लवकर जीवनाचा अंत करण्याचा विचार येतो किंवा त्या परिस्थितीपासून तो हतबल होऊन जातो, निराश होतो, डिप्रेशन येतं। आणि आपल्या पूर्वजांचं आयुष्य बघा, 100 वर्ष होतं तरी पण त्यांची विल पॉवर कशी होती, एकदम स्ट्रॉंग, त्यांचं आयुष्य पण अधिक होतं। आणि आजच्या मनुष्याचं जीवन किती नाजूक झालंय, त्यांचा आत्मविश्वास इतका कमी झालाय की बस थोडंसं काय झालं तरी पण जीवनाचा अंत करण्याचा विचार येतो। आणि आपण जे पाहिलंय की जे कालचक्र सांगितलं, सतयुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलयुग, त्यामध्ये देवतांचं आयुष्य किती सांगतात। कारण जे देवताय होते ते अमर होते। आता अमर याचा अर्थ काय? म्हणजे ते कधी मरत नव्हते का? तर त्यांनाही मृत्यू येतो पण त्या मृत्यूचं भय नसतं, कारण तिथे आत्मा ही 16 कला संपूर्ण असते, संपूर्ण निर्विकारी असते। मर्यादा पुरुषोत्तम अशा श्रेष्ठ देवी देवतांच्या रूपामध्ये ते असतात, जिथे लक्ष्मी आणि नारायणांचं राज्य असतं। त्यांचे आयुष्य किती असतं आपण हे पाहणार आहोत। इथे घेते मी एक छोटासा ब्रेक,

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो। मी तुम्हाला सांगत होते देवी देवतांच्या आयुष्याबद्दल। तर सत्युगामध्ये आत्मा जी असते ती 16 कला संपूर्ण असते, सर्व गुण संपन्न असते, संपूर्ण निर्विकारी असते, मर्यादा पुरुषोत्तम असते, अहिंसा परमो धर्म असते। त्यामुळे त्यांचे कर्म जे श्रेष्ठ असतं, त्यामुळे आयुष्यही मोठं असतं, 150 वर्षांचं आयुष्य असतं आणि तिथे जन्म हे 8 असतात। तर सत्युगानंतर येतं त्रेतायुग, जिथे श्री राम आणि श्री सीता यांचं राज्य असतं, जिथे 12 जन्म असतात आणि आयुष्य असतं 125 ते 100 वर्ष। श्री लक्ष्मी आणि श्री नारायणचं जेव्हा लहानपणाचं स्वरूप कोणतं आहे माहिती आहे का? ते येतात त्यांचं जेव्हा ते राजगद्दीवर बसतात तेव्हा त्यांना श्री लक्ष्मी आणि श्री नारायण असं म्हटलं जातं। परंतु त्यांचा लहानपणाचा कोणी फोटो पाहिलाय का? तर त्यांचा लहानपणाचा जो स्वरूप आहे ते एका भजनामधून सांगितलं आहे। ते भजन तुम्हाला मी सांगते।

देवा। तर ह्या भजनामध्ये ना श्रीकृष्णाची पूर्ण जीवन कहाणी सांगितली आहे। श्रीकृष्ण हे त्यांच्या लहानपणाचं नाव आहे आणि जेव्हा ते थोडे मोठे होतात तेव्हा त्यांना गोविंद असं म्हटलं जातं आणि जेव्हा ते रासलीला करतात तेव्हा त्यांना हरी मुरारी म्हणतात आणि तेच जेव्हा गादीवर बसतात तेव्हा त्यांना नाथ नारायण असं म्हटलं जातं, जो वासुदेवाचा पुत्र आहे। म्हणजे हा छोट्याशा भजनामध्ये किती अर्थ सामावलेला आहे। तर सतयुगामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री नारायण यांचे 8 जन्म असतात म्हणून आपण त्या 8 जन्मांची जयंती मनवतो आणि त्या 8ही जन्म त्यांचे श्रेष्ठ असतात म्हणून जन्माष्टमी असं म्हटलं जातं। श्रीकृष्णांचे 8 जन्म पूर्ण झाल्यानंतर 9व्या नंबरवरती मग श्रीराम येतात म्हणून श्रीराम नवमी असं म्हटलं। सतयुग त्रेता युग नंतर येतं द्वापर युग। द्वापर युग म्हणजे जिथे द्वैत भावना प्रवेश होते। द्वापर युगामध्ये काय होतं की भक्ती भाव चालू होतो आणि त्याच्यानंतर आपण देवी देवतांची मूर्ती बनवून मूर्ती पूजा करण्यास सुरुवात होते कारण आपण परमात्म्याचा सत्य परिचय हा विसरलेला असतो। द्वापर युगानंतर आत्म्याची कला कमी होते त्यामुळे आयुष्य हे कमी होतं म्हणजे 100 पण खाली येतं आणि त्यामुळे अकाली मृत्यू होण्यास सुरुवात होते। द्वापर युगामध्ये आयुष्य असतं खूप कमी म्हणजे 100 एकदम खाली म्हणजे 80-90 आपण म्हणू शकतो आणि द्वापर युगामध्ये अकाली मृत्यू असल्यामुळे जन्म हे जास्त असतात, तिथे 21 जन्म असतात। तर द्वापर युगामध्ये अनेक धर्म पिता येतात आणि ते परमात्म्याचा संदेश सांगतात आणि त्यामुळे आपण ईश्वराकडे पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची आराधना करू लागतो। मनाला एकाग्र करण्यासाठी मग आपण पूजा पाठ तीर्थयात्रा दान पुण्य हे सगळं करत असतो। त्याच्यानंतर द्वापर युगानंतर येतं कलयुग। तर कलियुगामध्ये आत्म्याची तर जी शक्ती आहे ती खूप कमी होत जाते म्हणजे कला कमी होत जातात, फक्त 1-2 कलाच राहतात। म्हणून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो ना की कुणा व्यक्तीमध्ये समजा 99 अवगुण जरी असतील पण 1 किंवा 2 तरी गुण त्याच्यामध्ये नक्कीच असेल। तर आता कलियुगामध्ये आत्म्यामध्ये फक्त 1 किंवा 2 गुण आहेत म्हणजे इतकी तामसिक प्रवृत्ती आपली झालेली आहे आणि त्या तामसिक प्रवृत्तीमुळेच आपल्या मनुष्याचं जे आयुष्य आहे ते कमी झालेलं आहे। म्हणून अकाले मृत्यू तर आज कुणाचीही होते, आज कुणाचीही आपण गॅरंटी देऊ शकतो का की हा आम्ही इतके वर्ष जगू शकतो। तर कलियुगामध्ये आपले 42 जन्म असतात। तर अशा प्रकारे ही पूर्ण 84 जन्माची ही कहाणी आहे। तर सतयुगामध्ये 8, त्रेतायुगामध्ये 12, तर झाले 20 जन्म। द्वापर युगमध्ये 21, तर 20+21 झाले 41 आणि कलियुगामध्ये 42, तर 41+42 झाले 63। अशा प्रकारे हे पूर्ण 83 जन्म झाले। आणि जेव्हा आपल्याला संगम युगामध्ये म्हणजे संगम युग म्हणजे काय तर कलियुगाचा अंत आणि सतयुगाचा आदी त्याच्यामध्ये जो वेळ असतो संधी काल ज्याला म्हणतो त्याला संगम युग असं म्हटलं जातं, जिथे स्वतः परमात्मा या सृष्टीवर अवतरित होतात आणि अनेक धर्मांचा नाश आणि एका धर्माची स्थापना करतात। तर पुढे काय होतं ते आपण पुढच्या सत्रात बघूया।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: मित्रांशिवाय आयुष्यपूर्ण हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज आपण काल ऐकत असलेल्या सत्व परीक्षा या कथेचा उत्तरार्ध ऐकणार आहोत। ही सुंदर समर्पक कथा आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्यांच्या प्रेमाची। श्रोत्यांनो, कालच्या भागात आपण समर्थांना प्रत्यक्ष मारुती रायाने दर्शन देऊन सांगितलेले असते की कल्याणाची भक्ती आता पूर्ण पावल्याने त्याची परीक्षा घ्यायला हवी। त्याच कारणाने समर्थांना आपल्या शिष्याची एक वेगळीच काळजी लागलेली आहे। तसेच गडावर एक आगंतुक पाहुणा आलेला आहे जो नदीवरील पाण्याशिवाय काहीच प्राशन करत नाही, त्यामुळे कल्याण त्याला समर्थांसाठी आणलेल्या हंड्यातील पाणी देतो, परंतु त्यामुळे त्याची तहान काही भागत नाही। आता त्याचाच पुढील भाग। सकाळी भरून आणलेल्या हंड्यातले 2-3 तांबे पाणी कल्याण समर्थांच्या कुटीत ठेवतो। समर्थ ध्यानस्थ झालेले असतात। उरलेलं पाणी त्या वृद्धाला तो देतो। वृद्ध एका घोटातच ते पाणी संपवून टाकतो आणि म्हणतो, मला थोड्या वेळाने अजून लागेल। कल्याण म्हणतो, काळजी नसावी, मी आणतो भरून। समर्थांना पण अजून पाणी लागेल म्हणून हा तडक न्याहारी न करताच गड उतरायला लागतो। मुखात रामनाम सुरूच असते। नदीवर हंडे भरतो आणि नेहमीपेक्षा वेगाने जवळजवळ धावतच हा परत गडावर येतो। जवळपास 11 वाजलेले असतात। वृद्ध ते पाणी तात्काळ संपवतो। आता गडावरचे सगळेच चाट पडतात। हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे हे सर्वांना जाणवत। अर्ध्या तासाने परत वृद्धाची हाक, तहान लागली आहे, पाणी आहे का? आता कल्याण यायच्या आत गडावरचे 2-3 सेवेकरी धावतात। महाराज, आम्ही व्यवस्था करतो पाण्याची। तर वृद्ध त्यांच्याच अंगावर खेकसतो, तुला सांगितलंय का? हा आहे ना। कल्याणाकडे बघून, एवढा खाऊन माजलाय, काय झालं याला? आणि तुला जमत नसेल तर सांग, मी जातो। हे ऐकून कल्याण गडबडतोच। वृद्ध रागावून गेला तर समर्थांना काय वाटेल? शिवाय आलेले भक्त हा परमेश्वराचाच अंश। परमेश्वर जर रागावून गेला तर कसं होईल? तो हात जोडतो, महाराज तुम्ही शांत व्हा, मी लगेचच जातो, तुम्ही चिंता करू नका। बिचारा परत 2 हंडे घेऊन गड उतरायला लागतो। ते 2 प्रचंड पितळी हंडे पाण्याने भरून वर आणता आणता कल्याणाला आता धाप लागायला लागते। अंगावरच्या शिरा तटतटून फुगायला लागतात। सर्वांग घामाने भिजून जात, पण आलेला प्रत्येक भक्त हा परमेश्वरच ही भावना मनात समर्थांमुळे एवढी रुजलेली असते की जे करतोय ते रामरायासाठीच, बास मनात दुसरा विचारच नाही, विकल्पच नाही। हा गडावर कसा बसा येतो, जेवणाची वेळ कधीच उलटून गेलेली असते। कल्याणाला टोचून बोलणारे सुद्धा आता हळहळत असतात। कितीही असूया असली तरी प्रत्येकाचा तो लाडकाच असतो। वृद्ध मात्र देवळात तसाच मांडी घालून डोळे मिटून बसलेला असतो। गडावरील बायका मात्र त्यांच्या लाडक्या कल्याणाला उपाशी बघून वैतागलेल्या असतात। आल्या आल्या त्याला त्या हाक मारून जेवायलाच बसवतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कटाई रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण काल ऐकत असलेल्या सत्व परीक्षा या कथेचा उत्तरार्ध ऐकत आहोत। ही सुंदर समर्पक कथा आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्यांच्या प्रेमाची। विश्रांतीपूर्वी आपण बघितले की कल्याण पुन्हा दोन प्रचंड पितळी हंडे घेऊन नदीवर जातो। पाणी अंतांता त्याला खूपच उशीर होतो आणि जेवणाची वेळ उलटून जाते। गडावरील बायका त्याला जेवायला बसवतात। आता पुढे काय होते ते ऐका। 3 वाजून गेलेले असतात। हा अन्नाला नमस्कार करतो, रामाचे नाव घेतो आणि पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्यात जोरदार हाक कानावर ऐकू येते। पाणी! कल्याण हसतो, भरल्या ताटाला नमस्कार करतो आणि उठतो। समर्थांसाठी आणलेलं पाणी तो वृद्धासमोर ठेवतो आणि म्हणतो, महाराज मी येईपर्यंत हे सेवन करावं, मी आलोच। आता 2 जागी 3 हंडे घेऊन कल्याणाची आकृती दूर दूर जात दिशेनशी होते। भक्त चुळबुळायला लागतात। समर्थांना सांगायला जावं तर ते सकाळपासून ध्यानात। कुटीचं दार बंद करायचं काय? कल्याण परत खाली येतो। आता वेग फारच मंदावलेला असतो पण यावेळी त्याला लवकरात लवकर वर पोचायचं असतं, कारण समर्थांसाठीचं पाणी पण त्यांनी त्या वृद्धाला दिलेलं असतं। आता आपल्या गुरूंना जर तहान लागली तर डोक्यावरच्या हंड्याच्या ओझ्यापेक्षा हे ओझ मोठं असतं। काहीही करून समर्थांचं ध्यान संपायच्या आत गड गाठायलाच हवा। माझी गुरु माऊली तहानलेली राहता कामा नये। किती ते गुरुप्रेम, धन्य ते समर्थ आणि धन्य तो कल्याण। डोक्यावर एक आणि 2 हातात 2 असे घेऊन कल्याण एक एक पाऊल निश्चयाने टाकायला लागतो। दिवसभराचा उपासी असा तो धपापत्या छातीने त्याही परिस्थितीत शक्य तेवढ्या वेगाने वर येतो, पण वेळ तर लागतोच ना। उन्ह कललेली असतात, बेशुद्ध पडायची वेळ आलेली असते, हृदय प्रचंड वेगाने धडधडत असतं, पावलं लटपटत असतात। वृद्ध आल्या सर्व पाणी पिऊन ढेकर देतो। संध्याकाळच्या आरतीची वेळ झालेली असते, सर्व मंदिरात जमतात पण कुणीही कुणाशीही बोलत नसतं। सर्वांचं लक्ष मात्र त्या वृद्धावर खेळलेलं असतं। तेवढ्यात वृद्ध कल्याणाला बोलवून सांगतो, माझा आज रात्रीचा मुक्काम इथेच आहे बाळा, तेवढी पाण्याची सोय करून ठेव म्हणजे झालं। कल्याण हात जोडतो आणि पुन्हा उठतो। दोघं तिघं पुढं सरसावतात पण हा नजरेनेच त्यांना थांबायला सांगतो। गड उतरायला सुरुवात होते आणि काय आश्चर्य, शरीर पिसागत हलक होऊन प्रचंड वेग पकडतं। कल्याणाला काही कळायच्या आत उरमोडी नदीचं पात्र दिसायला लागतं। हा घाबरतो, मागे वळून पाहतो तर तोच वृद्ध समोर उभा असतो। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
2: हे अंजनीचा सुता,

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण काल ऐकत असलेल्या सत्व परीक्षा या कथेचा उत्तरार्थ ऐकत आहोत। ही सुंदर समर्पक कथा आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य कल्याण स्वामी या गुरु शिष्याच्या प्रेमाची। विश्रांतीपूर्वी आपण ऐकले की वृद्ध पुन्हा पाण्याची मागणी करतो, म्हणून कल्याण भरल्या ताटावरून उठून पुन्हा नदीवर जायला लागतो। तोच त्याचे शरीर पिसागत हलके होऊन प्रचंड वेगाने तो नदी किनारी येतो, त्यामुळे कल्याण घाबरतो। मागे वळून पाहतो तर तोच वृद्ध उभा असतो। आता यानंतर काय घडले ते ऐकूया। कल्याण विचारतो, आपण खाली कधी उतरलात? माझ्या हातून काही चूक घडली का? वृद्ध हसतो आणि कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवतो। क्षणार्धात साक्षात हनुमंत प्रकट होतात। अणुपासूनही ब्रह्मांड एवढा होत जात असे। त्याचं प्रचंड रूप बघून कल्याणाच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात। तो मारुती रायाच्या पायावर लोटांगण घालतो। हनुमंत म्हणतात, बाळा, तुझ्या भक्तीने आणि सद्गुरु प्रेमाने मी प्रसन्न झालो। अशीच सद्गुरूंची सेवा करत राहा, आज तू पूर्ण झालास। काही कळायच्या आतच तेजाचा एक प्रचंड लोळ आकाशात विलीन होतो। कल्याण डोळे उघडतो, बघतो तर काय, समोर गडाचे दरवाजे दिसत असतात। आरती सुरू झालेली असते। हा धावत आत शिरतो, कुटीत डोकावतो तर तेथे समर्थ नसतात, देवळातही नसतात। हा तसाच धावत मागच्या पठारावर जातो। लांबवर धाब्याच्या मारुती शेजारी एका रुंद दगडावर समर्थ बसलेले असतात। समोरच सूर्य मावळतीला आलेला असतो। सार आकाश लालेलाल झालेलं असतं। उरमोडीचं खोर केशरी रंगाने चमचमत असत। समर्थांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं। कल्याण त्यांना लोटांगण घालतो। डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात। काहीच न बोलता एकमेकांना सर्वच समजलेलं असतं। समर्थ कल्याणाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यांच्या खणखणीत आवाजात मनाच्या श्लोकामध्ये अजून एका पुष्पाची भर पडते। नसे सर्व अंगी सदा वितरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष। योगी नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा, इही लक्षणी जाणीजे योगी राणा। जय जय रघुवीर समर्थ। तर मंडळी, याबरोबरच आपण सत्व परीक्षा ही समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य कल्याण ह्या गुरु शिष्य प्रेमाची एक सुंदर समर्पक कथा येथेच संपन्न करत आहोत। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।